घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 4 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही. बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात, त्यामुळं आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो, तिचं नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणं हा खरा परमार्थ. परमात्म्याकडे वृत्ती वळवणं म्हणजेच भक्ती करणं आहे. भगवंताच्या भक्तीनं विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते, कारण भक्ती म्हणजे आवड, आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणार नाही. मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्ती विणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचं प्रेम भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच, आणि म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतामध्ये आनंद दिसतो. मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस, किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे, असं जाणणं आणि तसंच कृतीत घडणं हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आणि हे साधायला भगवंताचं अनुसंधान हेच मुख्य साधन आहे. आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावं. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वाहत आलेले नाले तिच्यामध्ये मिसळले तरी गंगामाईचं पवित्रपण जसं कायम राहतं, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचं गढूळपण मग राहील कुठून. भगवंताचं स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य आहे, आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं हा विवेक आहे. रामरायाचं अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितकं कठोर आहे तितकंच भक्ताला ते अत्यंत कोवळं आहे. कर्तव्यासाठी त्यानं सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्तप्रेमापोटी त्यानं भरताला सांभाळला. माझं सांगणं जितकं आचरणात आणाल तेवढंच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही, जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधीरहित असून कुणावरही अवलंबून नाही. असं जर काही असेल तर ते आहे भगवंताचं नाम. शुद्ध मनानं आणि शुद्ध अंतःकरणानं जो ते घेईल त्याचं राम खरंच कल्याण करेल. सर्व सृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 247, पूर्ण नाम दशक 20, समास पहिला, पूर्णापूर्ण निरूपण नाम समास, जय जय रघुवीर समर्थ। प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे, पृथ्वी आप तेज व्यापक आहे, वायू आकाश त्रिगुण व्यापक आहे, अंतरात्मा मूळ माया व्यापक आहे, निर्गुण ब्रह्म व्यापक आहे, असं सगळंच व्यापक आहे। तर मग हे व्यापक पण एकसारखंच आहे का, की त्याच्यामध्ये काही भेद आहेत? आत्मा आणि निरंजन इथेही अनुमान केलं जातं, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन। श्रोता संशयात पडला, त्यामुळे संशय वाढला, अनुमान धरून बसला। असा कसा बसला तो, अशी शंका आली तर तुम्ही गडबड करू नका, विवेक प्रकट करून अनुभव पहा। शरीरानुसार सामर्थ्यानुसार प्राणी व्याप करतो, पण मना एवढं चपळ दुसरं काही नाही। मनाचं हे चपळपण आहे हे परिपूर्ण नाही, कारण ते एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करतं। हे चपळपण एकदेशी आहे, पूर्ण व्यापकता त्याला नाही। पृथ्वीचा व्याप आहे, त्यालाही सीमा आहेत। त्याचप्रमाणे आप आणि तेज हे देखील अपूर्ण आहेत, ते सहज दिसतं। वायू चपळ आहे असं समज आहे, पण तो सुद्धा एकदेशी आहे, त्याला मर्यादा आहेत। गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक आणि सघन आहे असं म्हणतात, असा अंदाज केला जातो, पण तेही तसं नाही। त्रिगुण गुणक्षभिणी माया असं म्हटलं जातं। माईक आहे ते सगळं विलयाला जाईल, नष्ट होईल, त्यामुळे हे सगळं अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी नसतं, त्याला पूर्ण व्यापक पण नसतं। आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान दिलं जातं। आत्मा आणि निरंजन या शब्दाचा प्रयोग ज्या संदर्भात असेल तसा अर्थ करावा, दोन्ही नावं पर्यायी आहेत। आत्मा म्हणजे अंतरात्मा, मन अत्यंत चपळ आहे तरी पण ते व्यापक नाही, केवळ शुद्ध अंतःकरण करून पाहावं म्हणजे समजेल। अंतराळात पाहिलं तर ते पाताळात नाही, पाताळात पाहिलं तर ते अंतराळात नाही, पूर्णपणे सगळीकडे असत नाही, पुढे पाहिलं तर मागे पाहता येत नाही, मागे पाहिलं तर पुढे पाहता येत नाही, डावीकडे पाहिलं तर उजवीकडे पाहता येत नाही, 10 दिशांकडे व्याप नाही, 4ही दिशांना निशाणं मांडली तरी ती एकाच वेळी कशी दिसतील? यासाठी तो प्रत्यय आपल्याला यायला पाहिजे। सूर्याला उदय आणि अस्त आहेत, म्हणून सूर्याचं प्रतिबिंब जसं घटात पडतं त्याप्रमाणे परब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणं योग्य नव्हे। हा दृष्टांत काही पुरत नाही। ब्रह्माचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोरीचा अनुभव प्रत्यास येतो तो घेत घ्यावा। आकाशाचा दृष्टांत त्यापेक्षा जास्त बरोबर आहे, योग्य तेवढ्या भागाचा विचार घेतला पाहिजे, नाहीतर आकाश आणि मन हे सारखंच मानावं लागेल, मात्र ते तर अशक्य आहे। गगन आणि मन हे समान कसे होतील? मननशील महाजन आहेत ते सगळं जाणतात। मन हे पुढे वावडं आणि सगळं रित पडतं, पुढे गगनाशी त्याचं साम्य कशा प्रकारे होईल? परब्रह्म देखील अचल आणि पर्वत देखील अचल, मात्र दोन्हीही एकच असं कसं म्हणता येईल? ज्ञान आणि विपरीत ज्ञान हे समान कसे होतील? याचा अनुभव मनन करून घ्यावा। ज्ञान म्हणजे जाणणं, अज्ञान म्हणजे जाणीव नसणं, विपरीत ज्ञान म्हणजे एकाऐवजी दुसरंच काही दिसणं। विपरीत ज्ञान म्हणजे भ्रम आहे हे जीवाला समजलं पाहिजे। द्रष्टा साक्षी अंतरात्मा आहे, जीवात्मा हाच शिवात्मा आहे, पुढे शिवात्मा आज जीवात्मा म्हणून जन्म घेतो, तोपर्यंत मी आत्मा ही जाणीव आहे, तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही। ईश्वरालाही ही जाणीव आहे, हे चांचल्य असल्याने त्यालाही अवतार म्हणून प्रत्येक युगात जन्म घ्यावे लागतात। त्यामुळे संभवामी युगे युगे असं वचन आहे। त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे वृत्तीने समान आहे, त्यांची स्थिती मीपणामुळे असल्यामुळे जाणीव रूपाने ते दोन्ही सारखेच होत। मीपणाविरहित अनुभव स्वरूप होणं हेच श्रेयकर आहे। ज्ञानाने एवढं ब्रह्मांड केलं, ज्ञानाने एवढं वाढवलं, नाना विकारांचं वळलेलं जे ज्ञान, मूळ माया एकोहम ही स्फूर्ती हेच ज्ञान। ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मीपणाविरहित असा केवळ अनुभव
स्वरूपस्थितीला पोहोचलं पाहिजे. म्हणजे देह ब्रह्मांडीतलं ज्ञान हे खरं ज्ञान विज्ञानरूप विदेही पद प्राप्त व्हायला पाहिजे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पूर्ण निरूपण नाम समास प्रथम समाप्त.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. यन्नाम ग्रहणात देवा

अहो, ज्याचं केवळ नाव घेतल्यामुळं देवांना देखील मांगल्याची प्राप्ती होते अशा त्या समृद्धी आणि कार्यसिद्धी मिळवून देणाऱ्या गणेशाची आम्ही सारेजण मनोभावे उपासना करतो. गणेशाबरोबरच माता अन्नपूर्णेलाही आम्ही विनम्र वंदन करतो आहोत. सर्व प्राण्यांना अन्न पाण्यानं भरण पोषण करणारी ही माता अन्नपूर्णा आहे. चला तर आता ऐकूया शाहीर प्रभाकर विरचित हा एक सुंदर गण. महाराज गौरी नंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेव कृपा दृष्टी एक दंत दिनावर पूर्ती. रचना शाहीर प्रभाकर यांची, गायक कलाकार शाहीर साबळे, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी.

श्रोतेहो, तसं पाहिलं तर अन्न पाणी वस्त्र निवारा लाभून सुद्धा बहुसंख्य माणसं म्हणावी तशी समाधानी तृप्त दिसत नाहीत हे आपण जाणताच. कारण मुळात संसार हा असार आहे हे उमजून सुद्धा माणूस मोहमायानगरीमध्ये गुरफटतो, अपेक्षा भंगानं होरपळतो. अशा वेळी केवळ हरिनामच मनशांती प्रदान करू शकतं असं संत सज्जन सांगतात. अनंत अच्युता माधवा केशवा, अनंत अच्युता माधवा केशवा, तुम्हीच आम्हा वाचवा आता, तुम्हीच आम्हा वाचवा. चला तर ऐकूया आता परशुराम दायवाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे मोलाचा संदेश देणारं भक्तिगीत. गुलाल बुक्का उधळा रे, विठ्ठल विठ्ठल म्हणत मुखाने, मूर्ती सावळी कवळा रे, मूर्ती सावळी कवळा रे.

श्रोते हो, केवळ तिन्ही संध्याकाळ झाल्यानंतरच दिव्याला वंदन करावं असं नव्हे. दिव्याला, ज्योतीला, समय निरंजनाला केवळ सायंकाळीच वंदन करावं असं नाही, तर केव्हाही वंदन करावं. ज्या ज्या वेळी आपण भक्तिभावे नमन करतो त्या त्या वेळी आपल्यामध्ये सत्वगुणाची वाढ होते, ज्यामुळे आपली भक्तिसाधना अधिकाधिक निर्मळ आणि तेजस्वी होते. चला तर आता ऐकूया आशा भोसले आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं प्रीत शिकवा मला या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे त्रिकालदर्शी गीत. संगीतकार डीडी अर्थात दत्ता डावलेकर. स्वर उमटावे शुभं करोती, स्वर उमटावे शुभं करोती.

श्रोते हो, अनेक कारणांनी आपला मूड ऑफ होतो, आपण खट्टू होतो, नाराज होतो, उदास होतो, कशातच काही अर्थ नाही, आपलं कुणी ऐकत नाही, आपली कुणाला गरज नाही, असे विचार आपलं मन काळवंडून टाकतात. तेवढ्यात अंधारात देखील तेजस्वी शुक्र लुकलुकताना दिसावा, तसं राजकवी भारा तांबे यांचं हे भावगीत मनी डोकावतं. कानी लता दिदींचे अमृतस्वर गुंजन करतात. पंडित हृदयनाथांचं संगीत आपल्यावर अमृत सिंचन करतं. घनत मी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघत रातरी.

श्रोते हो, सासर आणि माहेर एकरूप असावं म्हणजे नेमकं कसं असावं? त्याचं चित्र उभं करणारं हे एक भावगीत पी सावळाराम यांचं आहे. वसंत प्रभू यांच्या स्वरसाजामध्ये गंधार स्वर आहे लता दिदींचा. महाराष्ट्र राज्य निर्मिती प्रसंगी महाराष्ट्राच्या मंगल कलशामध्ये जे पावन जलतीर्थ होत त्याच्याही ध्वनिलहरी पी सावळारामांच्या या भावगीतामध्ये विहरत आहेत. महाराष्ट्र हे राज्य निर्मिता मंगल घट डोई छलके. महाराष्ट्र हे राज्य निर्मिता मंगल घट डोई छलके. कृष्णेच्या पाण्यातही मिसळे नीर कोयना हलके हलके. कृष्णेच्या पाण्यातही मिसळे नीर कोयना हलके हलके. चला तर ऐकूया. कृष्णा मिळाली कोयनेला तसंच माझं माहेर बाई येऊन मिळालं सासरला सासरला.

0: बरेत रिश्रुते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
4: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
4: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: मॅजिक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। Oh, oh, oh.

0: दुपारी 12 वाजता प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 वाजता प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिलने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. दुपारी 2 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार. दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. सायंकाळी 4 वाजता आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 4 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1882 थॉमस एडिसन यांनी न्यूयॉर्कमध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले, ज्यामुळे वीजयुगाची सुरुवात झाली. 1937 रोजी आजच्याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या संत तुकाराम या चित्रपटाची व्हेनिस चित्रपट महोत्सवात जगातील 3 उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून निवड झाली. आजच्या दिवशी 1921 रोजी महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1825 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि थोर नेते दादाभाई नवरोजी यांचा देखील जन्म झाला होता. 1952 रोजी भारतीय चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म झाला होता. तर 1962 रोजी भारताचे माजी यष्टीरक्षक आणि क्रिकेटपटू किरण मोरे यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आजीला हवंच होत. आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
0: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कृषी संदेश

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बोर हे आपलं कोरडव फळझाड. तर या बोर पिकाच्या बाबतीमध्ये त्याची छाटणी कशी करावी या संदर्भात थोडंसं आपण आज उहापोह करणार आहोत. बोर झाडाची छाटणी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान केली पाहिजे, कारण की त्यावेळी झाडाची पानगळ होऊन झाडे विश्रांती घेत असतात. छाटणी केल्यामुळं काय होतं की नवीन फांद्या योग्य प्रमाणात येऊन त्यांचा उत्पादनावर चांगला परिणाम होतो. फांद्याची किंवा फुटव्याचे निरीक्षण करून शिफारशीप्रमाणे छाटणी, विरळणी आणि वळण देण्याची कामे वेळीच आपण उरकली पाहिजे. लांब, लचक, सरळ वाढलेले फाटे छाटून आखूड केले पाहिजे. तसेच अनिष्ट व रोगट फाटे पूर्ण छाटले पाहिजेत. अनावश्यक फांद्या छाटून दाटी जी फांद्याची आहे तीसुद्धा आपण कमी केली पाहिजे. मुख्य फांद्या सर्व बाजूंनी योग्य पसरलेल्या असल्या पाहिजेत आणि झाडे फार उंच वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. छाटणी केल्यानंतर झाडाच्या जखमा भरून काढण्यासाठी बोर्डो पेस्ट किंवा बुरशीनाशकाचा वापर आपण केला पाहिजे. छाटणी करताना झाडावरील वाळलेल्या रोगट आणि बारीक फांद्या, म्हणजेच 1.5 ते 2 सेंटीमीटरपेक्षा बारीक फांद्या तोडून छाटणी करावी. अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. छाटणी केल्यामुळं काय होतं की नवीन येणाऱ्या फांद्यावर भरपूर फुले येऊन फळधारणा चांगली होते. तर ही झाली पायाभूत मूलभूत संकल्पना. परंतु या बोरीच्या संदर्भामध्ये अधिक विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जे आहे छाटणी तंत्रज्ञान आणि उत्पादन तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा येथील उद्यान विद्याशाखेच्या विशेषज्ञाशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात मिळू शकतं. तर ह्या काही पायाभूत बाबी आपण समजून घ्या, आवश्यकतेनुसार तंत्र शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवगत करा आणि त्यानुसार त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

फाउंडेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या यासू खानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका जगावेगळ्या वनस्पती शास्त्रज्ञाबद्दल। त्याचं नाव आहे ल्यूथर बर्बँक।

त्याच्यावर आपला विश्वास बसणं कठीण जातं. मंडळी, त्याला वनस्पतींचा जादूगारच म्हटलं पाहिजे. आपल्या अनेक वर्षांच्या परिश्रमानं त्यांनी वनस्पती, फळझाडं, फुलझाडं आदींवर प्रयोग करून त्यांच्या जवळपास 800 नवीन जाती निर्माण केल्या. त्यांच्या नावावर 15 पेटंट्स जमा आहेत. खरं म्हणजे त्यांचं कार्य त्याहूनही कितीतरी मोठं आणि विस्तृत आहे. त्यांनी जी पेटंट्स मिळवली त्यात केवळ प्लम म्हणजे आलूबुखार फळांच्या 133 जातींचा तर लिलीच्या 50 प्रकारच्या जातींचा समावेश आहे. प्लमचा नवा संकरित प्रकार साध्य करण्यासाठी बर्बँक यांनी प्लमचे तब्बल 30,000 प्रकार अभ्यासले. देशी आणि परदेशी वनस्पतीच्या संकरातून नवे उपयुक्त वनस्पतींचे प्रकार विकसित करणं ही त्यांची खासियत होती. काटे नसलेले गुलाब, काटेविरहित निवडुंग, एकाच झाडावर अनेक प्रकारची फळं आणि फुलंही तुम्हाला त्यांनी जिथं प्रयोग केले त्या सांता रोझामध्ये आजही बघायला मिळतील. अनेक नवीन प्रकारच्या भाज्या, फुलं त्यांनी विकसित केली जी आज अमेरिकेत त्यांच्या नावानं ओळखली जातात. पण मला तुम्हाला या माणसाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं आहे. हा माणूस म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाच्या रूपात असलेला संतच. यानं केवळ माणसांवरच प्रेम केलं नाही तर पाळीव प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्यावर भरभरून प्रेम केलं. इतकं की जणू त्यांची भाषा त्यांना समजत होती. त्याने आपल्या बागेत एक गुलाबाचं रोप लावलं होतं. त्या गुलाबाच्या रोपाशी ते रोज बोलत बसायचे. त्याला म्हणायचे, अरे आपण दोघं जरी वेगवेगळ्या रूपात असलो तरी आपला आत्मा एकच आहे. तुला काट्यांची जरुरी नाही, तू आपला हा स्वभाव सोडून दे. जगाला सुगंध आणि सौंदर्य देण्यासाठीच तर तुझा जन्म झाला आहे ना, मग काट्यांची आवश्यकता नाही. मग हळूहळू या गुलाबाला फांद्या फुटू लागल्या, कळ्या आल्या आणि त्यांची मोठी गेंदेदार फुलं झाली. पण आश्चर्य म्हणजे या झाडावर एकही काटा आला नाही. मंडळी, आपण जसे प्रेमाचे भुकेले असतो तशी झाडंही असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधत गेलो तर आपल्याला हवे तसे परिणाम आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो हे त्याने दाखवून दिलं. एकदा त्याने आपल्या बागेत एक अक्रोडाचं झाड लावलं. अक्रोडाच्या झाडाला फळं येण्यासाठी किमान 32 वर्ष लागतात. ते रोज त्या अक्रोडाच्या झाडाशी बोलत असत. ते त्याला म्हणायचे, अरे तुला फळं येण्यामध्ये काय अडचण आहे, मी तुला सगळ्या गोष्टी तर देतोच आहे. तसे आपण दोघं एकच आहोत आणि मला तुझी फळं चाखायची आहेत, पण 30-32 वर्ष थांबण्या इतका वेळ माझ्याकडे नाही रे. आणि त्यांच्या त्या संवादाचा त्या झाडावर अक्षरशः जादूसारखा परिणाम झाला. ते भराभर वाढू लागलं आणि 16व्या वर्षीच फळांनी बहरलं. ती फळंही खूप गोड होती आणि आता त्याला दरवर्षी फळं यायला लागली. निवडुंगाला काटे असतात हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्या बागेत काटेविरहित निवडुंग त्याने विकसित केला. आता त्याचा वापर जनावरांसाठी खाद्य म्हणून होऊ शकणार होता. त्या निवडुंगाशी ते रोज संवाद साधत असत. त्याला म्हणत, अरे आता तुला काट्यांची जरुरी नाही, हा आपला स्वभाव सोडून दे बरं. कुठली भीती बाळगू नकोस, मी तुझा मित्रच आहे. आणि खरोखरच निवडुंग काटेविरहित झाला. ज्या झाडांना फळं येण्यासाठी अनेक वर्ष लागतात त्या झाडांवर कलम करून त्यांनी खूप लवकर

फळ प्राप्त केली. शिवाय त्यांच्यातील चांगले गुणधर्म असणारी जाती विकसित केली. त्यांच्यातील नको असणारे गुणधर्म टाळले गेले. भारतातील थोर महर्षी स्वामी योगानंद हे बर्बँक यांच्या सांता रोझामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ते पुढे या थोर अमेरिकन शास्त्रज्ञाकडे आकर्षित झाले. बर्बँकसुद्धा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाले. त्यांनी स्वामींकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली. बर्बँक निसर्गाशी अतिशय एकरूप झालेली व्यक्ती होती, त्यामुळे निसर्गानं आपली काही रहस्य आणि गूढ शक्ती त्यांना आधीच प्रदान केली होती. त्यांची आई अतिशय श्रद्धाळू अशी ख्रिश्चन स्त्री होती, पण तिच्या निधनानंतर तिच्या अस्तित्वाचा आभास त्यांना आपल्या या दिव्य शक्तीद्वारे होत असे किंवा त्यांच्यात बोलणेही होत असे असं म्हटलं जातं. स्वामी योगानंदांना त्यांच्या बागेतील निवडुंगाचं एक रोप हवं होतं, तेव्हा बर्बँक यांच्या बागेतील एक कामगार ते तोडू लागला. लगेच बर्बँक यांनी त्याला थांबवलं. ते स्वतः त्या झाडाजवळ गेले. त्याच्या काही फांद्या त्यांनी त्या झाडाशी बोलत हळूवारपणे तोडल्या. ते त्या झाडाला म्हणत होते, अरे मी तुला तोडतो आहे असं समजू नकोस, तर तुझा आणखी विकास आणि विस्तार होण्यासाठी मी तुला आता दुसरीकडे पाठवतो आहे, तेव्हा तू आनंदाने जा, आपला संबंध इथे संपणार आहे असं समजू नकोस, तुझं आणि माझं नातं कायम राहील. मग त्यांनी त्या निवडुंगांच्या काही फांद्या स्वामींजवळ दिल्या आणि नंतर त्या अतिशय उत्तम प्रकारे लागल्या. आपल्या द ट्रेनिंग ऑफ द ह्युमन प्लांट या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या शिक्षण पद्धतीत नव्या प्रकारच्या बदलांची जरुरी आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जसे फळे आणि फुले यांच्यात उच्च प्रतीचे गुणधर्म आणण्याकरता काही धोक्याचे आणि धाडसाचे प्रयोग केले, पण त्यात मला यशही आलं. आपल्या शिक्षण पद्धतीत सुद्धा अशाच नवनवीन आणि धाडसाच्या सुधारणा कराव्या लागतील. थोडक्यात सांगायचं तर बर्बँक यांनी निसर्गावर प्रेम केलं, संवाद साधला. कबीरांच्या भाषेत सांगायचं तर ढाई अखर प्रेम का हाच त्यांचा मंत्र होता. या मंत्रामुळे आपण फक्त माणसाचीच नव्हे तर निसर्गाशी सुद्धा संवाद साधू शकतो, त्याच्यात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. तर मंडळी असे होते हे ल्युथर बर्बँक, खरोखरच एक जादूगार की ज्यांनी आपल्याला हव्या तशा वनस्पती फळं फुलं निर्माण केले. तर मंडळी आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट आहे दौलत की दुश्मन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. अंदाज या चित्रपटामधला हसरत जयपुरी यांचं गीत, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूयात संगीत हेमंत कुमार यांचं चित्रपट अनुपमा

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे चुपके चुपके या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
2: त्यावेळी गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी. हे गीत आहे दो कलिया या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: लव स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: लगती है।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: ऐकूया मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना। संगीतकार

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक 34,
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती
3: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची RJ प्रिया जैन हिचे। तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटस स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16500.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं बरसात या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना आहे जलाल मलिहाबादी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे रत्नदीप या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बावरजी या चित्रपटामधलं. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार मन्नाळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.

0: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लहू के दो रंग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे फारुख कैसर यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं अनकही या चित्रपटामधलं. आणि हे गीत रचना आहे संत तुलसीदास यांची. जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: ऐकूयात मनहर उधास यांनी गायलेलं हे गीत ऐकूयात गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, चित्रपट आराधना आणि संगीतकार सचिन देव बर्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया चलती का नाम गाडी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत दिला आहे सचिन देव बर्मन यांनी.
2: अजय सुना सरदारा की आल

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: लता मंगेशकर यांनी गायलेला राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत बातो बातो मे या चित्रपटामधलं अमित खन्ना यांच्या गीताला संगीत साज आहे राजेश रोशन यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या स्वरात
6: सबके कदम देखो रम पम पम उठे सबके कदम देखो रम पम पम

0: वीजेचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: होते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: कार्यक्रमात आता ऐकूया छोटे बहू या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास, तुमच्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता आपटे यांच्या आवाजात, शांताराम आठवले यांचं गीत. हे गीत आहे गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत खंडोबाची आण या चित्रपटावरला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे प्रभाकर नायक यांनी

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता ऐकणार आहोत मराठा ते तुका वेळवावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे वऱ्हाडी आणि व्याजंत्री या चित्रपटामधलं. आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं. स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीझन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मठेप या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात संपदा देशपांडे यांच्या आवाजात.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगण तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 4 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारताला आयोजनाचा मान, महिला चॅम्पियन्स करंडकाच्या लढती रंगणार मुंबईत. पहिल्या महिला चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला असून 2027 होत असलेल्या या स्पर्धेच्या लढती मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया स्टेडियमसह बडोद्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. ICC वार्षिक बैठकीत भारतामध्ये ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेमध्ये चॅम्पियन्स करंडक खेळवण्यात येणार होता. श्रीलंका क्रिकेट संघटनेचे कामकाज सध्या सरकारने नियुक्त केलेली अंतरिम समिती पाहत असल्यामुळे श्रीलंकेत ही स्पर्धा आयोजित करणे योग्य ठरणार नाही असे ICC वाटले, त्यामुळे ही स्पर्धा तेथून हलवण्यात आली. आता ही स्पर्धा भारतात होणार आहे. महिलांची चॅम्पियन्स करंडक ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यात 6 संघ सहभागी होतील. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या देशांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा T20 प्रकारामध्ये खेळली जाईल. साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील. त्यानंतर अव्वल 2 संघ 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करतील. आता वळूया पुढील बातमीकडे. अमेरिका, भारत, चीनने नुकसान भरपाई द्यावी, नेपाळची मागणी. भीषण अचानक पुरामुळे झालेल्या विध्वंसाला सामोरे जात असताना नेपाळने भारत, अमेरिका आणि चीनसह मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित करणाऱ्या देशांकडून हवामान बदलाशी संबंधित नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी चीन, अमेरिका आणि भारत हे जगातील 3 सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जित देश असल्याचे सांगितले. नेपाळ सारख्या असुरक्षित देशांना नुकसान भरपाई देण्याची त्यांची ऐतिहासिक जबाबदारी आहे असेही त्यांनी नमूद केले. हिमालयीन देश असलेल्या नेपाळचा हरितगृह वायू उत्सर्जनात अत्यल्प वाटा असला तरी हवामान बदलाचे गंभीर परिणाम त्याला असमान प्रमाणात भोगावे लागत आहेत. हिमनद्या वेगाने वितळणे आणि पर्वतीय भागातील टोकाच्या नैसर्गिक आपत्तींचा त्यात समावेश आहे असे खनाल यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या यादीत 7,328 विद्यार्थ्यांना संधी. राज्यातील कृषी विद्यापीठामधील पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेची 3री निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यभरातील 7,328 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. 2,534 विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑटोफ्रीज झाले आहेत. त्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील ज्या विद्यार्थ्यांना 3ऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता 3 सप्टेंबरपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत केंद्रभूत प्रवेश फेरी 1, 2 आणि 3 मध्ये प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे आणि आवश्यक ते शुल्क भरणे आवश्यक आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. द्वारका चौक 15 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला. द्वारका चौकातील मुंबई धुळे मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण चौक वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी दिली. जानेवारी अखेरीस भुयारी मार्ग नाशिककरांच्या सेवेत दाखल होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तपोवनात साधुग्रामसाठीचे तात्पुरत्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी सिंग बोलत होते. सिंग म्हणाले की द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. मुंबई धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असून उड्डाणपुलाखालील एका छोट्या भागातील स्लॅबचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विनायक रहाटकर यांचं गीत बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. ऐकूया उषा तिमोथी आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

0: कपाटीत लटलं, आता घालू कपाटीत लटलं,
1: नको ग मने

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले, आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कनेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

0: वरीत धोक्याच ग सोळाव वरीत धोक्याच
1: पैसा

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत। हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे N. दत्ता यांनी।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिव छत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुहासिनी पोपटकर आणि सहकार्याने गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत म दा देवकाते यांचं सापळा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आणि ही गीतरचना आहे विश्राम बेडेकर यांची. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं, आरती प्रभू यांची गीतरचना। ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात।

0: बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे वसंत देसाई यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.
3: तुझी माझी संगत करू चल.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं. अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपली फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: माता।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत। जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात। हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्तशोषण करून आपली उपजीविका भागवतात। त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू। यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात। या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती। गोल कृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात। यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात। त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते। जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात, त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात। हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात, कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात। यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात। हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात। जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो। जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते। जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते। लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो। यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते। शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो। जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे, सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे, जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे, जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे, जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे। शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमी

0: साठी अल्बेंडाझॉल, फेबेंडाझॉल, मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल, निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोजेनाइड, रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोलकृमी पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोलकृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत, 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून 3 वेळा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये. जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहे? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही, म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावे. वारंवार प्रादुर्भाव नसतानाही जंतनाशकाचा वापर करणे, जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते, म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत श्रीकांत पोवळे यांचा श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: पाहिजे सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात ही भक्ती गीत रचना ऐकणार आहोत ग. दी माडगुळकर यांची कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिला आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत कार्तिकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत आहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत. ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत. आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।
2: छन्य हातोळ्याचा घाव करी दगळाचा देव, छन्य हातोळ्या

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खांडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे RJ श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी RJ श्रद्धा। रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, जर्मन आणि फ्रेंच ह्या भाषा ऑनलाईन पद्धतीने सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि अतिशय माफक दरामध्ये शिकवल्या जातात आणि हे काम हाती घेतलेलं आहे शैलेश लेले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने। तर ह्याच अनुषंगाने आज आपण गप्पा मारणार आहोत जर्मन लेवल 1 डिस्ट्रिक्ट रँक मिळवलेली अनुजा नारायण खवले हिच्याशी, जी आज आपल्याशी जोडली गेलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बुद्रुक परभणी या ठिकाणाहून। तर आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि तिचा आतापर्यंतचा अनुभव जाणून घेऊया। तर अनुजा, तुझं खूप मनापासून स्वागत आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये।
9: थँक्यू मॅडम।
8: तर सगळ्यात आधी, तर तू कशी आहे आणि तुला रेडिओवरती आज इथे बोलायची संधी मिळतीये तर त्याबद्दल तुला कसं वाटतंय, काय सांगशील?
9: मी चांगली आहे मॅडम, मला आज रेडिओवरती बोलण्याची संधी मिळाली तर मला आज खूप छान वाटतंय।
8: आम्हालाही खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलताना। तर एवढ्या परभणीहून तू आज वेळ काढलास आणि आमच्याशी बोलतीये याचं विशेष कौतुक आहे। तर शाळेत तू कितवीत आहेस त्याबद्दल सांग।
9: मी आता 7वीमध्ये आहे।
8: अच्छा, आवडीचा विषय कुठला आहे तुझा?
9: माझा आवडीचा विषय इंग्लिश आहे।
8: बर बर, म्हणजे तुला भाषा आवडते?
9: हो।
8: अच्छा, आणि तुला जर्मन भाषेविषयी कधी समजलं की तुला असं ऑनलाईन शिकता येईल, ह्याबद्दल तुला कधी कळलं?
9: आमच्या शाळेचे शिक्षक आदरणीय श्री वावटे सर यांनी या भाषेबद्दल आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला ही भाषा शिकण्यासाठी प्रेरित केले।
8: बर, तुला जेव्हा समजलं तेव्हा तू कितवीला होतीस?
9: मी 7वीमध्येच होते।
8: अच्छा, बर। आणि मग तुझ्या घरच्यांना पण तुला सांगावं लागलं असेल ना की मला अशी भाषा शिकायची आहे, मग त्यांनी पण तुला सपोर्ट केला होता का?
9: हो, त्यांनी ते म्हणले की ही चांगलीच गोष्ट आहे की तू नवीन भाषा शिकतेस, त्यांना पण फार आनंद झाला होता।
8: बर, आणि मग भाषा शिकत असताना काही तांत्रिक अडचणी तुला आल्या का कधी?
9: भाषा तर होती थोडी अवघड, पण जसा वाक्यांचा शब्दांचा सराव होत गेला तशा अडचणी पण सुटत गेल्या। त्यांच्या शाळेत वावरते सर यांनी मला खूप मदत केली अडचणी सोडवण्यासाठी।
8: बर, आणि मग तू मोबाईल वर शिकत होतीस का कसं शिकलीस ऑनलाईन?
9: मी सरांनी दिलेल्या PDF मध्ये राजधडे व प्रश्न उत्तरांचा स्वतंत्र संच यांच्या माध्यमातून तसेच आपल्या फ्लोआच्या वेबसाईट वरून वेगवेगळे व्हिडिओ पाहून याचा अभ्यास केला।
8: अच्छा, बर, आणि मग जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा मग तुझ्या शाळेच्या सरांनी त्या सॉल्व्ह केल्या, बरोबर?
9: हो।
8: आणि मग तू किती वेळ अभ्यास करत होतीस, म्हणजे शाळेचा अभ्यास पण करायचा आणि जर्मन भाषेचा पण करायचा, मग थोडी कधी अडचण झाली का वेळेची तुला?
9: नाही, अगोदर मी माझ्या शाळेचा अभ्यास पूर्ण करत होते आणि रिकाम्या वेळेमध्ये मी जर्मन भाषेचे विविध व्हिडिओ आणि PDF मधील माहिती वाचून या परीक्षेची तयारी करत होते।
8: अच्छा, बर, आणि दोन्ही तुझा ताळमेळ बरोबर बसत होता की दोन्ही अभ्यास तू व्यवस्थित पूर्ण करत होतीस?
9: हो।
8: बर, आणि जेव्हा तुला परीक्षा द्यायची वेळ आली मग तेव्हा कधी थोडी धाकधूक वाटली किंवा काही टेन्शन आलं?
9: हो, पहिले वाटत होत पेपर अवघड असला तर काय होईल, पुन्हा मग पेपर हातात आलं सगळं सोपं झालं, पेपर मध्ये सोपाच होता.
8: बर, किती मार्क्स मिळाले तुला?
9: मला 50 पैकी 47 मार्क मिळाले.
8: अरे वा, तुला वाटलं होतं तुला एवढे मार्क मिळतील?
9: मला आधी वाटलं नव्हतं एवढे मार्क पडतील, म्हणून पेपर सोपा होता त्यामुळे पडले मार्क.
8: क्या बात आहे, म्हणजे अर्थातच तुला ती भाषा छान समजली आणि तुझा सरावही छान झाला, म्हणूनच तो तुला पेपर सोपा वाटला असं आपण म्हणू शकतो, नाही का?
9: हो.
8: वा, बरं, मग पुढे अजून पुढचं काही शिकायचा विचार आहे जर्मन भाषेतलंच?
9: हा, मला पुढचं 3 लेवल पूर्ण करायचं.
8: अच्छा, तर जर्मन आणि फ्रेंच हे दोन्ही

0: ती भाषा शिकण्यासाठी मला.
1: वा, आणि पुढे जाऊन तुला नक्की ह्या भाषेचा वापर तुझ्या करिअर साठी करून घ्यायचा आहे, बरोबर?
0: हो.
1: बरं, तुझ्या सारखे अनेक लोक आहेत की ज्यांना परकीय भाषा शिकायची इच्छा आहे, तर त्यांना तुला काही सांगावं असं वाटतं का, त्याचे फायदे स्पेशली हे काय होऊ शकतं पुढे भाषा शिकल्यानंतर, तर त्याबद्दल काही सांगायचं आहे का?
0: जर्मन भाषा ही शिकण्यासाठी सोपी आहे आणि आपल्याला एक नवीन भाषा शिकायला मिळते याचा आनंद देणारी आहे. तर आपण तिथे फिरायला गेलो किंवा करिअर साठी गेलो तर हे नक्कीच आपल्याला उपयोगाला पडू शकतं.
1: वा, नक्कीच. बरं, फ्लोआनी हा जो काही इनिशिएटिव्ह घेतला आहे आपल्या सगळ्यांसाठी, इतक्या कमी पैशामध्ये ह्या भाषा शिकवण्याचं तंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलंय, तर त्यांच्या टीमला जर का तुला थँक्यू म्हणायचं असेल तर तू काय म्हणशील?
0: मी फ्लोआच्या टीमला खूप खूप धन्यवाद देईन. थँक्यू सो मच, कारण की आपल्या माध्यमातून मला जर्मन भाषेच्या रूपाने दुसऱ्या देशाची भाषा शिकायला मिळाली, त्याचा मला आनंद आहे. परत एकदा सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद.
1: वा, येस, नक्की. मोठं होऊन तुला काय व्हायचंय ते पण सांगशील एकदा?
0: मला मोठं होऊन डॉक्टर बनायचंय.
1: वा, तुझ्या सगळ्या स्वप्नांना छान यश मिळो अशाच सदिच्छा देते. आणि तू आज गप्पांमध्ये सहभागी झालीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार, आणि तुझ्या शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी तुला खूप छान गाईड केलं आणि तू ही भाषा शिकून डिस्ट्रिक्ट रँक 1 तुला मिळालं. तर ह्या सगळ्याच साठी तुम्हा दोघांचे, तुझ्या पालकांचे सुद्धा खूप आभार की त्यांनी पण तुला खूप छान सपोर्ट केला. आणि आज नक्कीच वेळात वेळ काढून तू इथे उपस्थित राहिलीस, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे देखील खूप मनापासून आभार.
0: थँक्यू मॅम.
1: येस, तर थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: तर असे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या अनुजा नारायण खवले हिच्याशी, जी आज आपल्याशी जोडली गेली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बुद्रुक परभणी या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया गुलशन बावरा यांची गीतरचना अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन. चित्रपट आहे हकीकत.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये बॉक्सर या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव वर्मन

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मधहोश या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत. गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं आणि चित्रपट आहे डोली सजा की रखना.

0: सजने।
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम या कार्यक्रमातून आपण जुने चित्रपट, जुनी गाणी, जुने कलावंत यांच्याबाबतच्या काही अनटोल्ड स्टोरी मी तुम्हाला सांगत असतो. त्यापैकीच एक वेगळा पैलू असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आज संगीतकार सलील चौधरी यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने सलील चौधरी यांच्या गाण्यांबद्दल, संगीताबद्दल आपण तर जाणतोच, पण त्यांच्याकडे अजून एक विशेष अज्ञात असा पैलू होता. ते उत्कृष्ट पार्श्वसंगीत देत असत, बॅकग्राऊंड म्युझिक. कित्येक चित्रपटांचे संगीतकार वेगळे असायचे, पण बॅकग्राऊंडसाठी खास सलील चौधरी यांना बोलवलेलं असायचं. तर हा जो त्यांचा वेगळा पैलू आहे, त्याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करूया. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या संगीताच्या क्षेत्रात बंगाली संगीतकार आणि त्यांचं संगीत याची मिठास अतिशय अवर्णनीय अशी आहे. वंग संगीत घराण्याची ध्वजा फडकवत आपल्या संगीतातून सिनेरसिकांना अवीट आनंद देणारे संगीतकार होते सलील चौधरी. आज 5 सप्टेंबर त्यांचा स्मृती दिन. यानिमित्ताने त्यांच्या एका वेगळ्या, फारशा माहीत नसलेल्या अज्ञात पैलूचा मागोवा घेऊयात. सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट तुम्हाला माहितीच आहेत, मधुमती, छाया, माया, रजनीगंधा, आनंद. या चित्रपटांनी संगीताच्या दुनियेत एक आगळा वेगळा ठसा उमटवला. सलीलदांवर पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा, विशेषतः बिथोवेन आणि मोझार्टचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या संगीतातून अतिशय सुरेल रूपात त्याचं अस्तित्व देखील जाणवत राहतं. मित्रांनो, तुम्ही आठवून पहा, इतना न मुझसे तू प्यार बढा या गाण्यातील इंटरल्यूडचे पीसेस तुम्ही ऐका. या पीसेसमधून तुम्हाला या पाश्चात्य संगीताचा प्रभाव आपल्याला इथे दिसेल. ईशान्येकडील लोकसंगीताचा त्यांचा खूप गाढा अभ्यास होता. कामगारांची, शोषितांची चळवळ त्यांनी अतिशय जवळून बघितली होती. यातूनच त्यांची साम्यवादी विचारसरणी बनली. इप्टाचे ते संस्थापक सदस्य होते. इप्टाच्या आंदोलनाचे पहिले गीत त्यांनीच लिहिले होते. 1971 बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी सलील चौधरी यांची अनेक गाणी तिथे राष्ट्रगीतासारखी लोकप्रिय ठरली होती. बिमल रॉय यांचा पहिला चित्रपट दो भिगा जमीन हा सिनेमा देखील सलील चौधरी यांच्या रिक्षावाला या लघुकथेवर बनला होता. 125 अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. हिंदी, बंगाली शिवाय तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, आसामी या भारतीय भाषेतील सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. 1962 आलेल्या सुनबाई या मराठी चित्रपटाला देखील संगीत सलील चौधरी यांचेच होते. सलील चौधरी उत्तम संगीतकार असताना चित्रपटाच्या पार्श्वसंगीताकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं. अत्यंत अभ्यासपूर्ण असं ते बॅकग्राऊंड म्युझिक तयार करायचे आणि चित्रपटांना देत असायचे. मित्रांनो, 1955 दिलीप कुमार यांचा देवदास बनत असतानाची गोष्ट. एकदा पहाटे 2 दिग्दर्शक बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी आणि सचिनदेव बर्मन सलील चौधरी यांच्या घरी गेले आणि या सिनेमातील पार्श्वसंगीताबाबत त्यांच्याशी चर्चा करू लागले. पार्श्वसंगीताची स्वतःची एक स्वतंत्र अशी भाषा असते, ती सर्वच संगीतकारांना ज्ञात असेल अशातला भाग नाही. सलील चौधरींना त्याची जाणीव होती, त्यामुळे संगीतकार कुणीही असो, पार्श्वसंगीतासाठी सलील चौधरी यांना आठवले जायचे. देवदासपासून त्यांचा हा निराळा पैलू रसिकांच्या पुढे आला. गीतविरहित सिनेमे तर हमखास त्यांच्याकडे येऊ लागले. बी आर चोप्रा यांचे कानून आणि इत्तेफाक हे त्याचे आदर्श उदाहरणे. यश चोप्रा यांच्या कालापत्थर या चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांचं होतं, पण बॅकग्राऊंड म्युझिकसाठी सलील चौधरी यांना बोलवण्यात आलं. याच संगीतावर आधारित ड्रॅमॅटिक सीन्स ऑफ कालापत्थर ही LP रेकॉर्ड त्यावेळेला रिलीज केली होती. सारा आकाश, अनोखी रात, अचानक, मौसम, नौकरी, चिरुथा, चेहरे पे चेहरा या सर्व चित्रपटांचे संगीतकार वेगळे आहेत, पण या सर्व सिनेमाचे बॅकग्राऊंड म्युझिक स्कोअर करणारे सलील चौधरी आहेत.
आणि त्यांनी अतिशय अद्वितीय अशी कामगिरी इथे केली होती. संगीतकार रवी हे 60s चोप्रांचे अगदी फेवरेट संगीतकार, पण असे असतानाही त्यांनी कानून आणि इत्तफाक या दोन गीतविरहित चित्रपटाला पार्श्वसंगीत देण्यासाठी सलील चौधरी यांना आमंत्रित केलं होतं. पार्श्वसंगीताची एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली, त्याची ताकद त्यांनी रसिकांना दाखवून दिली. अनेक दिग्दर्शकांना सलील चौधरी यांचा हा अज्ञात पैलू माहीतच नव्हता. सलील चौधरी यांच्या वेबसाईटमध्ये याचा उल्लेख आहे. त्यांनी फिल्म्स डिव्हिजनच्या काही डॉक्युमेंटरीजला देखील खूप चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे. मित्रांनो, आज सलील चौधरी यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या एका अज्ञात पैलूची ओळख मी तुम्हाला करून दिली. तुम्ही देखील आता हे सिनेमे जेव्हा पाहाल, टीव्हीवर पाहाल, OTT पाहाल किंवा यूट्यूबवर पाहाल, तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंड स्कोअरकडे लक्ष द्या. आणि हा बॅकग्राऊंड स्कोअर सगळा आपल्या सलील चौधरी यांनी केलेला आहे. सलील चौधरी यांनी सिनेमाचं संगीत अतिशय अप्रतिम दिलेलं आहे. मधुमतीचं म्युझिक तुम्हाला

पाहिचा आहे, आनंद आहे, रजनीगंधा आहे, चिच्चोर आहे. तर ह्या सगळ्या सिनेमातलं संगीत तुम्हाला माहीत असताना सलील चौधरी यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकाचा वेगळा पैलू आज मी तुम्हाला सांगितला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये दहशत या चित्रपटामधलं गीत, आणि ही गीतरचना आहे अमित खन्ना यांची, संगीतकार बाप्पी लहरी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. अनाडी या चित्रपटामधलं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. आशा भोसले यांनी गायलेलं लोफर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन। खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरमा आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती आहे क्रीडा भारतीतर्फे यावेळेस क्रीडा स्पर्धांसाठी एक परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा कधी घेतली जाणार, त्याचं स्वरूप कसं असणार, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने कसे प्रश्न विचारले जाणार, या सर्व संदर्भात आज आपण श्री रवींद्र नाईक सरांना आमंत्रित केलं आहे. रवींद्र नाईक सर हे नाशिकचे क्रीडा भारतीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी देखील आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. प्रथम तर सांगा, क्रीडा भारती आपले कसे कार्यक्रम राबवत आहे आणि क्रीडा भारती म्हणजे नेमकं काय?
1: क्रीडा भारती ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक संघटना आहे.
0: बरं.
1: आणि जे फक्त आणि फक्त खेळाडू आणि वेगवेगळे खेळ, त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे जे पारंपरिक खेळ आहे किंवा आपले जे मातीतले खेळ आहेत, तर यांना परत एकदा पुनर्जीवित करणे किंवा ज्या पारंपरिक खेळ आहेत ते कायमस्वरूपी राहावेत याच्याकरताचा एक प्रयत्न या क्रीडा भारतीमार्फत केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं की खेळापासून जो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट होतो तो आपला फिटनेसचा, आरोग्याचा होतो आणि तंदुरुस्ती आपली चांगली जाते. तर तंदुरुस्तीवरच जास्त फोकस हा क्रीडा भारती करते की प्रत्येक नागरिकाची तंदुरुस्ती ही चांगली राहिली पाहिजे. त्या माध्यमातून मग प्रयत्न जो असतो की आपण बऱ्याच वेळ बघतो की आता फिट राहायचं तर बरेच लोक जिमला जातात, परंतु जिमला जायचं तर 1,500-2,000 रुपये महिन्याला आपल्याला पैसे भरावे लागतात. क्रीडा भारतीने फोकस केलं कशावर, तर सूर्यनमस्कारवर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि त्याला कुठलेही इक्विपमेंट लागत नाही, फार जागा लागत नाही. अगदी 4x6 जागेमध्ये पण आपण उभं राहून आणि तो व्यायाम करू शकतो. तर सूर्यनमस्कार जे आहे त्याच्यावर फोकस करून योगासनं जे आपल्या भारताची परंपरा आहे, पुरातन काळापासून चालत आलेले जे योग अभ्यास आहे त्याच्यावर पण लक्ष केंद्रित केले गेले की योगाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा, विद्यार्थ्याचा, सिनियर सिटीजन म्हणजे सगळे वयोगटात जे आहेत त्यांचं तंदुरुस्ती राखणे हा त्याच्या मागचा क्रीडा भारतीचा उद्देश आहे आणि क्रीडा भारती त्याकरताच काम करतं. याच्यामध्ये क्रीडा भारतीचं एक अजून लक्ष आहे की खेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असावा, यासाठी सुद्धा क्रीडा भारतीमार्फत प्रयत्न आणि लढा हा सुरू आहे.
0: सर, आत्ताच आपण बघितलं वर्तमानपत्रांमध्ये पण बातमी आल्या की क्रीडा भारतीतर्फे ऑनलाईन क्रीडा स्पर्धा परीक्षा असं काही घेतलं जात आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगा?
1: बरोबर. क्रीडा भारती सातत्याने मागच्या 5 वर्षापासून, आता ही 6वी क्रीडा ज्ञान परीक्षा आहे जी राष्ट्रीय स्तरावर होते. क्रीडा ज्ञान परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाते आणि पण संपूर्ण भारतातून याच्यामध्ये 12 वर्षाचे पुढचे जे काही विद्यार्थी, नागरिक, सिनियर सिटीजन्स असतील, परिवारातले प्रत्येक सदस्य असतील, हे याच्यामध्ये सहभागी होत असतात. क्रीडा ज्ञान परीक्षा घेण्याचा जो उद्देश आहे तो हाच आहे की खेळात ऑलरेडी खेळाकडे काही मुलं जातात किंवा काही जात पण नाही, परंतु खेळाची आवड निर्माण या निमित्ताने होणार. कारण क्रीडा ज्ञान परीक्षा म्हणजे अभ्यास करून त्याची परीक्षा देणं. त्यानिमित्ताने गुगलवर का होईना सर्च केलं जाईल की या खेळाचं काय महत्व आहे किंवा या खेळाचं काय नियम आहे किंवा या खेळाडूचं काय प्रावीण्य आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण जे क्रीडा क्षेत्राचं जे नॉलेज आहे ते आपण आत्मसात करणार आहे. तर या माध्यमातून विषय असा आहे की ऑलरेडी आत्ताचं जे मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर आहे हा मॅक्सिमम मुलं हे इतर काहीतरी सोशल मीडियाचा वापर करून इतर काही नको त्या गोष्टी आत्मसात करतात, त्यापेक्षा त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून क्रीडा क्षेत्रातली माहिती त्यांनी घ्यावी हाही त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि त्या निमित्ताने त्यांचं नॉलेज वाढणार आहे. दुसरा एक मागचा याच्या मागचा पर्पज असा की या निमित्ताने परिवार एकत्र बसून सुद्धा डिस्कस करून क्रीडा क्षेत्रातली माहिती
0: वगैरे,
1: एक्झॅक्टली, आई वडील, आजी आजोबा सगळे बसून सुद्धा त्याची माहिती घेऊन आणि मग ती परीक्षा देणार. याचा अर्थ असा होणार की क्रीडा क्षेत्राकडे कुठेतरी ते बरोबर अट्रॅक्ट होणार, ते आकर्षित होणार आणि मग हळूहळू त्या निमित्ताने काय होईल ते ग्राउंडवर येतील, असा त्याच्या मागचा एक मूळ पर्पज आहे.
0: सर, ही स्पर्धा कधी होणार?

0: एक प्रश्न असणार
1: आहे,
0: त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक ते उत्तर पण द्यावं लागणार आहे. परंतु तुम्ही जसं म्हटलं की आता चॅट जीपीटी AI हे सगळं वापरून सुद्धा करतील, परंतु मूळ उद्देश जो आहे क्रीडा ज्ञान परीक्षेचा, क्रीडा क्षेत्रातलं नॉलेज व्हावं, त्या निमित्ताने ते सर्च करतील की या प्रश्नाचं उत्तर काय, ते शोधतील, मग क्रीडा क्षेत्रातले जेवढा काही डेटा आहे तो त्यांच्या समोर येणार आहे आणि तो डेटा ते बघतील. एकदा आज लाखो विद्यार्थी, लाखो सिटीजन हा सगळा डेटा बघून क्रीडा क्षेत्रातला डेटा एवढ्या लोकांच्या मनामध्ये जाणार आहे,
1: बरोबर,
0: त्यांच्या ब्रेनमध्ये जाणार आहे. तर मला असं वाटतं की ते परीक्षा कशी देत आहेत त्याच्यापेक्षा त्या क्रीडा क्षेत्रातलं जे ज्ञान आहे, ज्ञान आहे, ते किती आत्मसात करतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
1: आपण आता ते चॅट जीपीटीचा विषय घेतला, आपण चॅट जीपीटी करत असताना प्रश्न शोधायला वेळ लागेल आणि ते वेळ लागत असताना परीक्षेचा काही कालावधी असा आहे का मिनिटांचा?
0: अगदी बरोबर, ही परीक्षा आहे 20 मिनिटाची.
1: बरं,
0: लॉग इन झाल्याबरोबर प्रश्न तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात केली की 20 मिनिटं तुम्हाला मिळतात. 20 मिनिटामध्ये 50 प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि मग त्याला प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असणार
1: आहेत,
0: त्याच्यापैकी एक आपण निवडायचा असतो. आता वेळेचं जे महत्त्व आहे तेच आहे, याच्यात स्किल तोच पार्ट आहे स्किलचा, की तुम्ही एकतर तुमचं नॉलेज जर असेल तर तुम्ही फास्ट उत्तर देऊ शकता, तुम्ही सर्च करायला गेले तर तेवढा वेळ लागणार. मग याच्यामध्ये सर्च करताना सुद्धा फॅमिली एकत्र बसली तर निश्चितच ते सगळे मिळूनच सर्च करणार आणि सगळे मिळून सर्च करता करता सगळ्यांना त्या प्रश्नाचे उत्तरं करणार किंवा त्या क्रीडा क्षेत्रातला जो प्रश्न आहे, क्रीडा क्षेत्रातले जे डेटा आहे तो त्यांच्यापर्यंत जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जण त्या ज्ञानाला कुठेतरी आत्मसात इनडायरेक्टली करणार आहे, मग ते परीक्षेच्या स्वरूपात का होईना ते नॉलेज ते ग्रास्प करणार आहे त्याकडे.
1: सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महाविद्यालय शाळा यांच्यापर्यंत पोहोचलात का आणि तिथून आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला?
0: अगदी अगदी, जेव्हापासून या क्रीडा ज्ञान परीक्षा 2026 रजिस्ट्रेशन सुरू झालं तेव्हापासून आम्ही क्रीडा भारती नाशिकच्या वतीने ज्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो, काही जे महाविद्यालय मोठे शाळा आहेत त्यांच्या प्राचार्यांना आम्ही जाऊन भेटलो, मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा करा. याच्यात 2-3 प्रकारे, म्हणजे जी वेबसाईट आहे क्रीडा भारती KGP.org याच्यावर जाऊन वैयक्तिक पण आपण नोंद करू शकतो, बल्कमध्ये पण नोंद करू शकतो. आता बल्कमध्ये करताना जर 60 पर्यंत असेल तर एक ग्रुपचं रजिस्ट्रेशन त्याच्यात करता येतं. 60 विद्यार्थ्यांपेक्षा किंवा 60 रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असेल तर एक एक्सेल शीट आम्ही डिझाईन करून दिलेली, की त्या एक्सेल शीटमध्ये जर त्यांनी माहिती भरून दिली up to 500 संख्या असलेली तर ती एक्सेल शीट आम्ही बल्क रजिस्ट्रेशन म्हणून ज्याचं प्रांतांनी मला ऑथॉरिटी दिलेली आहे मग मी ते अपलोड करतो आणि त्याचे जे 20 रुपयाप्रमाणे आता याचं रजिस्ट्रेशनची, म्हणजे या परीक्षेमध्ये सहभाग घेण्याची जी एक नाममात्र फी ठेवलेली आहे ती 20 रुपये, त्यालाही कारण असं आहे की जर कुठल्या गोष्टीला किंमत नसेल तर त्या गोष्टीची किंमत आपण करत नाही, म्हणून कमीत कमी काहीतरी त्याला फी असावी म्हणून 20 रुपये ठेवलेली आहे. तर ते बल्क रजिस्ट्रेशन एक्सेल शीटच्या माध्यमातून आम्ही करतो. असं बरेचसे आता नाशिकमधले बऱ्याचशा शाळा महाविद्यालय की ज्यांनी याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवत आहेत, आत्तापर्यंत जवळपास 5,000 जास्त नोंदणी आपल्या शहरातून झालेली आणि बऱ्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला याच्यात सांगायला एक अभिमान पण वाटतो की आपण ट्रायबलपर्यंत पण पोहोचलो. अगदी ट्रायबलच्या काही आश्रमशाळा आहेत की त्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं
1: आहे,
0: तर अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन सगळं करून घेत आहोत.
1: सर, स्पर्धा आली म्हणजे तिथे विजय आला, आपण या स्पर्धेचा निकाल कसा जाहीर करणार आणि त्याच्यातून विजेत्यांना काय मिळणार?
0: एक्झॅक्टली, ही स्पर्धा जी आहे ती ऑनलाईन स्पर्धा आहे. ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे डेटा हा ऑनलाईन असतो तिथे, त्याचं जे काही मूल्यमापन इव्हॅल्युएशन होते पण ऑनलाईनच होतं. याच्यामध्ये जो निकाल आहे तो पद्धत अशी आहे की कमी वेळात सगळ्यात जास्त मिळवणारा जो तो पहिला. आता याच्यामध्ये आपण म्हणू की समजा 50 पैकी 50 पूर्ण मार्क मिळवणारे समजा 10 लोक असतील, 15 लोक असतील, पण या 15 लोकांमध्ये त्याचा डेटा पण असा असतो, मायक्रो सेकंड मध्ये तो त्यांचा टायमिंग असतो की किती टायमिंग मध्ये त्यांनी ती परीक्षा कम्प्लीट केली. मग सगळ्यात कमी टायमिंग मध्ये ज्याची परीक्षा त्यांनी क्लिअर करून सगळ्यात जास्त मार्क मिळवली तो पहिला, आणि जो पहिला येणार आहे त्याला 1 लाखाचं बक्षीस हे क्रीडा भारतीतर्फे देण्यात येणार आहे. 2 नंबर जो आहे त्याच्यामध्ये 2 पारितोषिकं देणार आहे 50-50 हजाराचे, तिसऱ्या नंबरला 25 हजाराचे 4 पारितोषिके आणि चौथ्या नंबरला 11 हजाराचे 11 पारितोषिके असे पारितोषिके देणार आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पार्टिसिपेशन जो करणार आहे, लॉग इन करून परीक्षा देणार आहे, त्या प्रत्येकाला ई सर्टिफिकेट त्यांच्या मेल आय डी आणि

0: मोबाईलवर जाणार आहे हा एक भाग. दुसरा, ज्या ज्या शाळांनी जास्त रजिस्ट्रेशन केले की अराऊंड 250-300 पेक्षा जास्त, त्या प्रत्येक शाळेला क्रीडा भारती आम्ही क्रीडा म्हणजे नाशिक क्रीडा भारतीच्या वतीने आम्ही त्या शाळेचा सन्मान करणार आहे, एक ट्रॉफी देऊन. त्याच्याबरोबर त्या शाळेतले म्हणजे समजा 300 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन असेल त्या शाळेतले किंवा महाविद्यालयातले जे पहिले 3 येतील त्यांचा पण रिझल्ट आम्ही काढणार आणि त्या तिघांनाही आम्ही ट्रॉफीज देणार. हे क्रीडा भारती नाशिकच्या वतीने.
1: सर, कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर ते एका व्यक्तीकडून होत नसते, तर आपल्या क्रीडा भारतीत अजून कोण आपल्याला सहकार्य का जे तुमचे नाव इथे नमूद करा?
0: अगदी अगदी. आता क्रीडा भारती नाशिकचं जे कार्य आहे तसं खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपले क्रीडा केंद्र आहे 4 ठिकाणी, क्रीडा केंद्राचे क्रीडा प्रमुख पण आहेत. त्याचबरोबर क्रीडा भारतीचं जे नाशिकचं काम याआधी सांभाळत होते म्हणजे मी अध्यक्ष होण्याच्या आधी ते श्री विनोद शिरभाते आहेत, त्याचप्रमाणे संजय पाटील आहेत, त्याच्यानंतर विकास लाटे आहेत, मंजिरी पाटे आहेत, तर ही मंडळी आणि त्याचबरोबर पवन खोडे आहेत, अभिजित देशमुख आहे, असे मंडळी ऑलरेडी काम करत होते. आत्ताही ते आमच्या टीममध्ये आहेत आणि अर्थात क्रीडा भारती पूर्णपणे अगदी जिल्हाभर ग्रामीण भागात आणि ट्रायबल भागात वाढवण्याच्या दृष्टीने नुकतंच आपण 23 ऑगस्टला जिल्हा व्यापक बैठक त्याची आपण आयोजित केली होती की ज्याच्यामध्ये नाशिकमधल्या अगदी ट्रायबल भागातून सुद्धा काही शिक्षक मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि ते आपले सदस्य झाले. आता त्यांच्या माध्यमातून आपण क्रीडा भारती ही पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये व्यापक जो व्याप आहे वाढवणार आहे.
1: या व्यापक बैठकीतच कोण सहभागी झाले आपले नाव?
0: हा अगदी अगदी. या व्यापक बैठकीमध्ये जे महाराष्ट्र पश्चिम प्रांताचे जे अध्यक्ष आहेत विजय पुरंदरे पुण्यावरून आले होते, अनुजा मॅडम आहेत त्या पण पुण्यावरून आल्या होत्या, परंतु नाशिकमधून आता त्या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील या उपस्थित होते आल्या होत्या. आणि याच्यामध्ये आपले जे एशियन गेम्सला गोल्ड मेडलिस्ट आहे कबड्डीमध्ये आकाश शिंदे हेही उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने आपण काही जे आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांचे सत्कार देखील केले आहेत. संजीव जाधव असेल, भूमिका नेहते असेल, किंवा काही दिव्यांग खेळाडू होते ज्यात सागर बोडके आहे किंवा स्वयं पाटील आहे, तर असे काही खेळाडूंचे केले. आणि याच्यामध्ये काही फिजिकल डायरेक्टर्स पण आले होते जसं डॉक्टर मीनाक्षी गवळी आहेत किंवा डॉक्टर हेमंत पाटील आहेत की जे KTGM महाविद्यालयात आहेत, त्याचप्रमाणे बरेचसे क्रीडा शिक्षक जे वेगवेगळ्या शाळेंवर ऑलरेडी शिकवत आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आले. ग्रामीण भागातून जे ग्रामीण क्रीडा प्रशिक्षक आहेत की ज्यामध्ये अगदी पाठाडे आहेत जे पेठवरनं आले, त्याच्यानंतर मीना गायकवाड आहे की अगदी छोटंसं विसापूर तालुका कळवण या छोट्याशा पाड्यावरची शाळा आहे तिथून ते आले. म्हणजे असे सर्वसमावेशक बरेचसे क्रीडा क्षेत्रातली मंडळी ही याच्यामध्ये जॉईन झाली कारण ती आवश्यक होती. क्रीडा भारती हे क्रीडासाठी काम करणारं संघटन आहे, मग याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातले सगळे सगळ्या थरातली जी मंडळी ते सामावून घेण्याचे आपलं त्याच्यामागचा उद्देश.
1: आता ही स्पर्धा तर होणारच आहे पण स्पर्धा परीक्षा आणि याच्यानंतर आपण आणखी क्रीडा भारती कोणते कार्यक्रम राबवणार, त्यांचे उपक्रम काय असणार?
0: अगदी अगदी. जसं मी म्हटलो की क्रीडा भारती ही खेळाडूसाठीच सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहे, तर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट करता याच्या पुढे भविष्यामध्ये आपण एकतर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना स्पोर्ट्स सायन्स रिलेटेड ज्या बाबी आहेत त्या पण आपण अवगत करून देणार आहे. मग त्याच्यासाठी काही कॉन्फरन्सेस असतील, मग ते राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तर, त्या कॉन्फरन्सेस आपला घेण्याचा पुढचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे काही खेळाडू जे आहेत की जे फायनान्शियली त्यांना अडचणी येतात परंतु ते अपकमिंग आहेत, तर त्यांना सुद्धा सपोर्ट करण्याचा आमचा मानस क्रीडा भारतीच्या वतीने आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज गरज जी आहे ती गरज ग्रामीण आणि आदिवासी भागातून टॅलेंट हंट करणं आहे, तर आम्ही सुरुवात त्याची ऑलरेडी केलेली आहे क्रीडा भारतीमार्फत. आपल्याला माहिती आहे की क्रीडा भारतीमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन मॅडम पण आहेत, तर त्यांच्या माध्यमातून अगदी पाड्यापाड्यांवर जाऊन पाड्यावरचे जे आश्रमशाळा आहेत तिथे कबड्डीच्या मुलींचे संघ तयार करण्याची कार्यवाही आपण ऑलरेडी सुरू केली.
1: सर, याही पुढे म्हणजे असं म्हटलं की जे मैदानात उतरलेच नाही त्यांना मैदानात उतरवण्यासाठी तुम्ही काय भूमिका असाल?
0: निश्चित. याच्यासाठी एक भाग जो आहे तो
1: आता आजकाल कसं झालंय की मोबाईल टीव्ही, आता टीव्ही मागे पडत चालला आणि मोबाईल इतका पुढे आला की टीव्ही चालू असताना लोक मोबाईल किंवा मुलं मोबाईल पाहत बसतात आणि एकीकडे टीव्ही चालू असतो. पण अशाही परिस्थितीत आपल्याला मुलांना मैदानात उतरवायचं?
0: नाही, याच्यामध्ये एकतर आत्ताची जी परिस्थिती आहे ती तर मोबाईल ॲडिक्शनच म्हणता येईल त्याला की ॲडिक्शन झालेलं आहे. याच्यातून बाहेर काढण्याकरता खरोखर ग्राउंड म्हणजे क्रीडांगण हे सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन आहे आता. तर याला आजच्या परिस्थितीमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याकरता जसं आता आम्ही क्रीडा भारतीने किमान क्रीडा ज्ञान परीक्षा केली आहे की क्रीडा हा शब्द तरी जातोय त्या निमित्ताने, क्रीडा हा शब्द जातोय. तर तसा आपला प्रयत्न तो एक झालेलाच आहे, परंतु आमचा प्रयत्न असा असणार आहे की मॅक्सिमम सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून क्रीडा शिक्षकांचं आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे की ज्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांनी, कारण क्रीडा शिक्षकच हा घटक आहे की जो खेळाडूंपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचतो, तर त्या माध्यमातून जे क्रीडा क्षेत्रातलं महत्त्व आहे ते आपल्याला विशद करायचं. पण याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा रोल असा आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट जर सोडलं तर इतर खेळांचं जे प्रमोशन जे व्हायला पाहिजे, प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ती होत नाही. तर आमचा प्रयत्न असा असणार आहे की आता जे कोणी नवोदित खेळाडू असतील, जी किंवा कुठली संस्था असेल जी पाड्यावरची असेल, ग्रामीण भागातली किंवा शहरी भागातली, चांगलं कामकाज करणाऱ्या असतील संस्था, तर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपल्याला प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत प्रसिद्धी झोतात येत नाही तोपर्यंत निश्चितच खेळाविषयी आकर्षण हे पालकांमध्ये पण निर्माण होणार नाही. आणि पालक हा सगळ्यात महत्त्वाचा परत एक घटक आहे की तो ठरवतो मुलांना पाठवायचं की नाही पाठवायचं. त्याच्यामुळे पालकांना याच्याकडे आकर्षित करण्याकरता निश्चितच वेगवेगळे खेळ जे आहेत आपले, जेवढे ऑलिम्पिक खेळ असतील, इतर नॉन ऑलिम्पिक असतील किंवा पारंपरिक असतील, हे खेळांचं प्रसिद्धी ती त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या खेळातून काय फायदा होणार आहे हा सुद्धा त्यांना सांगणं तितकंच गरजेचं आहे, त्यांना कळणं आवश्यक आहे. आता बऱ्याचशा पालकांना माहीत नाही की आता शासन जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर जर चांगली कामगिरी केली तर त्यांना क्लास वनची थेट नियुक्ती देतं, क्लास टूची थेट नियुक्ती देतं, ही योजनाच लोकांना माहीत नाही. 5% आरक्षण पण आहे, ती योजना माहीत नाही. त्याच्यामुळे अशा ज्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या या योजना पण पालकांपर्यंत आणि संस्थांपर्यंत जर पोहोचवल्या तर त्यांना त्याचं महत्त्व कळेल आणि मग ते खेळाडू आपल्या क्रीडांगणाकडे निश्चितच आकर्षित होते.
1: सर, आपल्याला अखेरचा प्रश्न की क्रीडा भारतीतर्फे ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, क्रीडा म्हणजे क्रीडा स्पर्धाची परीक्षा, तर यासाठी आपण नाशिककरांना काय आव्हान करू?
0: नक्कीच मी नाशिककरांना हे आव्हान करील की एक माध्यम आपल्याला मिळालेलं आहे की जे राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या नाशिकचं नाव नेणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना नाशिककरांना की आपण अगदी फॅमिली सकट सगळ्यांनी याच्यामध्ये नोंदणी करावी, आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना सांगावं की यामध्ये नोंदणी करा. आणि ती नोंदणी करताना जी वेबसाईट आहे क्रीडा भारती KGP.org याच्यावर जाऊन तुम्ही अगदी सुलभ नोंदणी आहे, आपली फास्ट नोंदणी आहे, तर सगळ्यांनी नोंदणी करावी. आणि निश्चितच एक खूप एंटरटेनिंग पण म्हणेल मी याला आणि खूप अशी म्हणजे इंटरेस्टिंग एक्झाम.
1: बरोबर, एक टेन्शन नाही.
0: एक्झॅक्टली. आणि आता ज्यांनी नोंदणी केली त्यांच्यासाठी पण एक माहिती मी देतो, बहुधा माहीत नसावी, की आपण आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो लॉग इन आय डी पासवर्ड आपल्याला मिळतो त्या लॉग इन आय डी पासवर्डने सुद्धा आता आपण वेबसाईटवर जाऊन एक डेमो एक्झाम तिथे आपण ऑलरेडी ठेवलेली, तर ती डेमो एक्झाम पण आपण देऊ शकतो की जेणेकरून त्या डेमो एक्झाम मधून आपल्याला कळेल की नक्की प्रश्न कसे असतात. आणि मग ती एकदा सवय झाली की आपल्याला 6 सप्टेंबरला ती परीक्षा देणं जास्त सुलभ होईल. म्हणून जास्तीत जास्त नोंदणी करून त्याची डेमो एक्झामचा पण तुम्ही सराव करावा. निश्चितच या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा ज्ञान वाढावं हा पर्पज असून याच्यामध्ये अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा घडामोडी, खेळाडू, त्याचबरोबर आपले जे पारंपरिक खेळ आहेत आणि आपले जे मातीतले खेळ आहेत याच्याबद्दलच्या माहितीचे प्रश्न तयार केले गेलेले आहेत की जे अगदी इंटरेस्टिंग आहेत, जे आपल्याला कधीच माहीत नसतात. की एक उदाहरण जर द्यायचं झालं डेमो एक्झाममध्येच आहे की आपले भारोत्तोलन जसं वेटलिफ्टिंग आहे, तर आपल्या पुरातन काळी कोण पहिला वेटलिफ्टर होता? आता ही नॉलेज एक नॉलेजचा भाग आहे परंतु इंटरेस्टिंग आहे की आपण विचार करतो कोण आहे, त्याचे ऑप्शन्स असतात, समजा श्रीकृष्ण आहे, भीम. ही नॉलेज एक नॉलेजचा भाग आहे परंतु इंटरेस्टिंग आहे की आपण विचार करतो कोण आहे, त्याचे ऑप्शन्स असतात, समजा श्रीकृष्ण आहे, भीम आहे, बजरंगबली आहे, कोण, मग त्याच्यातला ऑप्शन आहे ते. आता हे बऱ्यापैकी पुरातन काळापासून जे क्रीडा संस्कृती आपली आहे त्या क्रीडा संस्कृतीचा अभ्यास सुद्धा या माध्यमातून आपला होणार आहे की एवढा इंटरेस्ट जनरेट होणार आहे की ऑटोमॅटिकली खेळाविषयी आवड निर्माण होऊन पालक स्वतः पण म्हणतील आम्ही पण ग्राउंडवर खेळायला येतो. असा एक पर्पज आहे. म्हणून मी नाशिककरांना सगळ्यांना आव्हान मनापासून आव्हान करतो की आपण या परीक्षेमध्ये आपलं नाव नोंदवावं, परीक्षा द्यावी. 6 सप्टेंबर रोजी 5 ते 5:30 तुम्ही केव्हाही आपल्या सोयीनुसार अगदी सगळ्या परिवार घेऊन बसून 20 मिनिटं ती एक्झाम द्या, एन्जॉय करा, क्रीडा क्षेत्रातलं नॉलेज आत्मसात करा, अशी मी सगळ्यांना या निमित्ताने क्रीडा भारती नाशिकच्या वतीने आवाहन करतो.
1: सर, आपण रजिस्ट्रेशनचं शेवटची तारीख काय ठरवली?
0: हा, आत्ता जे काही आमच्यापर्यंत क्रीडा भारती जे राष्ट्रीय संघटन 4 सप्टेंबर पर्यंत नोंदणीची जे ठेवलेली त्यांनी, इनकेस जर तसं काही त्यात बदल झाला तर आपण तो तसा वृत्तपत्रातून किंवा

0: इतर माध्यमातून आपण कळू शकाल.
1: नक्कीच सर, आपल्या आव्हानाला नाशिककर प्रतिसाद देतील असं मला आज तरी वाटतंय. आणि नाशिककर हे क्रीडा क्षेत्राकडे वळणारीच आहे. नाशिकचा इतिहास हा क्रीडा क्षेत्रासाठीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते हो, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात बरखा बहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास, आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत बुलंदी या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.
3: Bull! Hi, Bunch! Oi! Let's go!

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी. आणि हे गीत ऐकूया मैने प्यार किया या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे वर्मा मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक चिठ्ठी प्यार भरी या चित्रपटामधलं.

Yeah.

0: मुझको ससुरे ने मारा।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचा, आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात आग से खेलेंगे या चित्रपटामधलं.

0: दुकाने,
1: तुमचे बिल यापास दुकानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: अब्दुल्ला या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेदाई या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजचे आपले गीत आहे राग मालगुंजी या रागावर आधारित। प्रथम मालगुंजी रागाची माहिती बघूयात। राग मालगुंजी हा काफी थाटातून निर्माण होतो। रागाचा वादी स्वर आहे म अर्थात मध्यम, तर संवादी स्वर आहे सा अर्थात षड्ज। रागाचा गान समय आहे रात्रीचा दुसरा प्रहर। या रागात आरोही प वर्ज आहे, तर अवरोहामध्ये सर्व स्वर घेतले जातात, त्यामुळे या रागाची जाती षाडव संपूर्ण अशी होते। रागाचे न्यास स्वर सा, ग, म आणि ध हे आहेत। या रागाचा भाव हा कोमल आहे, यातून शृंगार आणि विरह असे रस निर्माण होतात। या रागात दोन्ही गंधार अर्थात शुद्ध गंधार आणि कोमल गंधार, तसेच दोन्ही निषाद अर्थात कोमल निषाद आणि शुद्ध निषाद वापरले जातात, तर इतर सर्व स्वर शुद्ध आहेत। परंतु शुद्ध निषादाचा अल्प प्रयोग फक्त या रागामध्ये अवरोहात केला जातो। रागाचे आरोह अवरोह बघूयात।

इथे शुद्ध निषाद आणि कोमल निषाद असा दोघांचाही आरोहामध्ये वापर केला गेला आहे. कसा ते बघूयात. प्रथम षड्जाला धरून शुद्ध निषादाचा वापर केला गेला आहे.

इथे पुन्हा शुद्ध निषाद येतो षड्जाला लागून धानी शुद्ध निषाद धानी सा। तर अवरोहामध्ये फक्त कोमल निषाद येतो।

अवरोहामध्ये आता इथे दोन्ही गंधार वापरले गेले आहेत, परंतु दोन्ही गंधार अवरोहात दिसत असले तरी शुद्ध गंधार हा आरोहीच येतो. कसे ते बघूया. म ग म ग म हा आरोह होतो, त्यामुळे इथे शुद्ध गंधार आहे.

आधी शुद्ध गंधार जो आरोही जातो आणि त्यानंतर कोमल गंधार जो पुन्हा अवरोहात येतो. म ग म ग रे सा अशा प्रकारे शुद्ध निषाद हा षड्जाला लागून आणि कोमल निषाद देखील पुन्हा आरोहामध्ये अशा प्रकारे दोन्ही निषादांचा वापर आरोहात केला जातो. अवरोहामध्ये मात्र फक्त कोमल निषादाचा वापर होतो. तर गंधाराच्या बाबतीत जरी अवरोहामध्ये शुद्ध गंधार दिसत असला तरी तो आरोही आहे,

कोमल गंधार, मा ग ग म ग रे सा, दोन्ही गंधारांचा वापर दिसतोय. तसेच निषादाचा, दोन्ही निषादांचा वापरही आपल्याला दिसतोय.

अशा प्रकारे या रागात आरोहात शुद्ध गंधार आणि अवरोहात कोमल गंधार असा सरळ पद्धतीने घेतात. जसे की धनी सारे ग म ग रे सा. परंतु निषादाचा प्रयोग ही मालगुंजी रागाची स्वतःची विशेषता आहे. कोमल निषादाचा प्रयोग आरोह आणि अवरोह अशा दोन्हीमध्ये होतो. जसे की

दोन्ही ठिकाणी म्हणजेच आरोहात आणि अवरोहात कोमल गंधाराचा वापर केला आहे. परंतु शुद्ध निषाद हा आधी म्हटल्याप्रमाणे केवळ अवरोहात षड्जासोबत येतो. जसे की

0: यावरून भाग्यश्री तर
1: गमधनी सामाग
0: या स्वरांवरून खमाज रागाचा आभास होतो. राग बागेश्रीपासून बचावासाठी शुद्ध गंधार आणि राग खमाजापासून बचावासाठी कोमल गंधाराचा प्रयोग करतात.

हा या रागाचा रागवाचक समूह आहे. काही जाणकारांच्या मते राग मालगुंजी हा राग रागेश्री आणि राग बागेश्री यांचे अप्रतिम मिश्रण आहे. आरोहामध्ये राग रागेश्री तर अवरोहामध्ये राग बागेश्री दिसून येतो. तर बघूया मालगुंजी रागावर आधारित आजचे वर्षागीत घर आजा गिर आई बदरा सावरिया. चित्रपट आहे 1961 सालचा छोटे नवाब. गीताचे बोल लिहिले आहेत कवी शैलेंद्र यांनी, तर संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. स्वतंत्र संगीतकार म्हणून काम सुरू केल्यावर राहुल देव बर्मन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. गायिका आहेत भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर, अर्थात आपल्या लाडक्या लता दीदी. आज आपल्या समोर गात आहेत अनघा निमगावकर.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशाच्या सोल या राजधानीला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पूर्व आशियाच्या कोरिया देशाचे दोन भाग आहेत, एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी सेओल किंवा सोल ही आहे, जिथे आज आपण जाणार आहोत. गेल्या 600 वर्षापेक्षा जास्त वर्ष सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग आहे. आता कोरियाची वसाहत होती अनेक वर्ष, त्या वसाहतीचा काळ आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात आहे 1897 ते 1910 पर्यंत. या काळामध्ये आधुनिकीकरणाचा थोडासा प्रयत्न झाला, पण तो सर्व काही वसाहतीद्वारे झालेला आहे. 1910 ते 1945 काय झालं, तर कोरियावर जपानी वसाहतवादी शासन झालं. म्हणजे गंमत बघा की जपानी राष्ट्रामध्ये दुसऱ्या देशाची वसाहतवाद होतीच, परंतु त्याच्या आधीही जपानही दुसऱ्या देशावर, म्हणजे कोरियासारख्या देशावर आपली वसाहत लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क 1910 ते 1945 कोरियामध्ये जपानने आपल्या वसाहती स्थापित केल्या होत्या. आता 1945 दुसरे महायुद्ध झाले आणि त्याच्यानंतर कोरियाची मुक्तता झाली. पण त्यामध्ये झालं असं की कोरियन द्वीपकल्प जो राष्ट्र होते ते दोन भागात विभागले गेले. एक उत्तर भाग, ज्याच्यामध्ये सोव्हिएतने आपलं वर्चस्व स्थापलं, तर दक्षिण भागामध्ये अमेरिकन नियंत्रण क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. आता 1948 दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची डेमोक्रॅटिक पीपल म्हणून स्थापना झाली, म्हणजे ते स्वतंत्र झाले पण विभाजन झालं. आणि 1950 ते 1953 पुन्हा कोरियामध्ये एक युद्ध झालं, आणि हे युद्ध इतकं घनघोर झालं की या युद्ध विरामात करार झाला, युद्ध संपले आणि कोरियाचे कायमचे विभाजन झाले. तर आता आपण पाहत आहोत तो उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि कोरियाचा इतिहास पाहताना एक गोष्ट लक्षात आली की हा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी मला कसं कळलं, तर आपण सोल येथील नॅशनल म्युझियमला जर भेट दिली तर तिथे पहिल्यांदाच आपल्याला कोरियाचा इतिहास अतिशय सुंदरपणे विस्तृतपणे समजतो. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतक्या हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. कारण कोरियाच्या नॅशनल म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पुराव्यासकट पाहायला मिळतो. इतरही बरीच नवीन माहिती मिळते. मुख्य माहिती म्हणजे माझ्या लक्षात राहिली ती, तिथले एक कबर पाहायला मिळाली आणि ती खरी होती, म्हणजे मृत व्यक्तीचा सांगाडा होता आणि लाकडी कॉफिन त्यांनी तसंच ठेवलं जे त्याच्यामध्ये काळात मिळालं पूर्वीच्या काळात, ते त्यांनी तसंच थोडंसं चांगले अवस्था करून तिथं ठेवलेलं आहे. कॉफिन म्हणजे शवपेटी असते जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून कळतं की मरण पावल्यानंतर पुन्हा जन्म होतो हे तिथेही कोरियातही मानले जात असे. आणि त्या व्यक्तीला पुढील जन्म सुखाचा जावा म्हणून धन दौलत भांडी तसेच सोन्याचे दागिनेही त्याच्यासोबत गाडलेले असत पुरावे म्हणून तेही सापडलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आता मरणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याच्या मानाप्रमाणे ज्या ज्या वस्तू ठेवत त्या बदलत असत, कधी सोन्याच्या कधी चांदीच्या कधी साध्या वस्तू मातीची भांडी खेळणी दागिने हे ठेवले जात असे. आपण इजिप्तमधील ममीविषयी ऐकलेले आहे, पण कोरियामध्येही तसंच घडत होतं हे प्रत्यक्ष नॅशनल म्युझियममध्ये पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध पिरामिड्स जे आपण उत्खनात जर कोणी गेलं असेल पिरामिड्स बघायला तर त्यांना ही माहिती लक्षात आली असेल. तसेच कोरियातील उत्खननात सुद्धा 2500 वर्षापूर्वी कोजो सेवन म्हणून राजा होता, त्या राजाची संपत्ती मिळाली. त्याच्या राजवटीनंतर गुगुरियो, बेकजे आणि सिल्ला या प्रसिद्ध राजवटी होऊन गेला. सिल्ला राजवट सोन्याच्या आणि चांदींच्या वस्तूंसाठी चक्क प्रसिद्ध होती आणि त्या वस्तू आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय असतं तर कर्णफुले, गळ्यातले हार सोन्याचे किंवा चांदीचे आणि डोक्यावर आणि अंगठ्यावर लावायची फुले सुद्धा सोन्याची असतात, ते पाहून थक्क व्हायला होते. त्याचवेळी मनात येते की इतकं जड त्या काळात स्त्रियांच्या कानात आणि गळ्यात त्यांना काय वाटत असेल, कान तर या वजनाने फाटत नसतील आणि बिचारा हे कसं सहन करत असतील. तर हे माझ्या मनात आलं, पण स्त्रियांची दागिन्यांची आवड अतिशय जुनी आहे हे म्युझियमचे पुरावे पाहून आपल्याला मनोमन पटते. 1910 मंडळी कोरियावर अनेक राजवटींनी काम केले हा इतिहास इथेही पाहायला मिळतो. परंतु जपानी राजवट मात्र आधी सांगितल्याप्रमाणे 1910 ते 1945 इतके दिवस वर्ष सत्ता गाजवत राहिली. कोरियातील महायुद्ध मात्र 1950 ते 1963 या काळात होऊन संपले आणि इथे प्रचंड मानहानी आणि वित्तहानी आणि माणसांची हानीही झाली, ते मात्र कोणीही थांबू शकले नाही. तर याबाबत आपण एक जाता जाता म्हणू शकतो की उगवणारा सूर्य जसा रोज मावळतो तसेच सत्तेवर असणारी आजची राजवट ही सुद्धा कधी ना कधी मावळत्या सूर्यासारखी आपल्याला सोडून जाणार आहे, मावळणार आहे. तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.
1: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची बळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
4: ऐकणार आहोत बेसहारा या चित्रपटामधला गौर कानपुरी यांचं गीत. ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी. हे गीत आहे दो कलिया या चित्रपटामधलं.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लाव्हा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. इन्साफ की आवाज या चित्रपटामधलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि एस जानकी यांनी गायलेलं, संगीतकार बप्पी लहरी.

0: अनातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: धंदा आहे रोजचा कॅश फ्लो आहे मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 रोज थोडं भरा व्यवसाय मोठा करा कॉल करा 91300 20888
4: आणि आता हिम्मत और मेहनत या चित्रपटामधलं गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांच्या आवाजात इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहिरे यांनी

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि चंद्राणी मुखर्जी यांनी गायलेलं इंदिवर ह्यांचं गीत हकीकत या चित्रपटामधलं संगीतकार बप्पी लहरी.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
9: जा रहे।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02532746.

0: करती।
1: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्तछंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमच्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विकास भावे. रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते आहेत सुहास जोशी. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम. सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध. सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.
7: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत स्वागता पोतनीस यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

श्रीराम। श्रोते हो, शब्दशास्त्र अनंत आहे, अनेक शास्त्रे आहेत, त्यावरील ग्रंथेही हजारोंच्या संख्येत आहेत। इतके ग्रंथ वाचण्याची आवश्यकता आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि वाचलेच एखाद्याने तर त्याला त्यातून परमात्मा प्राप्त होईल का, हाही एक प्रश्न आहे। श्रोते हो, याच प्रश्नाचे उत्तर या श्लोकात समर्थ आपल्याला देतात। अनेक शास्त्रांचे अनेक ग्रंथ वाचले तर असे लक्षात येते की शास्त्रांमध्येच खूप मतभेद आहेत। द्वैतवाद, अद्वैतवाद, बिंबवाद अशा अनेक प्रकारची मते अस्तित्वात आहेत। गीतेतील ज्ञानातून सुद्धा काही गोष्टीत मतभिन्नता आढळते। एका मताचे समर्थक दुसऱ्या मतप्रवाहावर प्रखर टीका करतात। अशातच मग नव्याने परमार्थात पडलेला एखादा साधक गोंधळून जातो। कोणत्या मताला अनुसरावे हे त्याला समजत नाही। श्रोते हो, काही लोक सर्व प्रकारच्या विचार प्रवाहांचा अनुभव घेतात। ते विपश्यना करून बघतात, सुदर्शन क्रिया शिकतात, कुंडलिनी शिकतात, प्रजाप्रती ब्रह्मकुमारींचे विचार ऐकतात, वास्तुशास्त्र, ज्योतिषविद्या या सगळ्या गोष्टी ते करून पाहतात। असे केल्याने समर्थ म्हणतात परमार्थात आपण मागे पडतो।

एकच विचारप्रवाह, एकच संप्रदाय, एकच पंथ स्वीकार करून त्यात मनापासून साधना केल्याने आपला पारमार्थिक विकास होतो असे समर्थ म्हणतात. खरे ज्ञान एकानेच होणार आहे म्हणून समर्थ म्हणतात जया निश्चयो एक. श्रोते हो, नुसत्या वाचनाने ज्ञान होणार नाहीये. खरे ज्ञान हे मनापासून केलेल्या साधनेने होणार आहे याची समर्थ आठवण करून देतात. स्वामी विवेकानंदांनी म्हणे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात हर्बर्ट स्पेन्सरचा अज्ञेयवाद, डेकॉर्टचा अहमवाद, शंकराचार्यांचा मायावाद आणि नास्तिकवाद असे अनेक ग्रंथ वाचले, पण ते म्हणतात त्यामुळे त्यांचा वैचारिक गोंधळ झाला. स्वामीजी म्हणाले एक लक्षात आले, अफाट वाचनाची आवश्यकता नसते आणि ज्यांनी हा वैचारिक गोंधळ माझा दूर केला त्या रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता. श्रोते हो, म्हणून समर्थ म्हणतात बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे. इथे वाड याचा अर्थ व्यापक असा आहे. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे तसेच स्मृती, पुराणे असे अनेक भक्तिशास्त्रावरील ग्रंथ तसेच अनेक संप्रदाय आणि त्यांचे स्वतंत्र ग्रंथ, अशा ग्रंथांची व्याप्ती खूपच मोठी आहे. पण या सर्वांचा अभ्यास करताना एक लक्षात ठेवावे की हे ग्रंथ आत्मसाक्षात्कार होण्यासाठी पूरक आणि प्रेरकच आहेत. शेवटी निष्काम कर्म, उपासना, अद्वैत तत्वज्ञान हेच यातून घ्यावे आणि अनुभूतीची वाट पाहावी. त्यासाठी मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. आणि म्हणून समर्थ म्हणतात एक आत्मरूपी परमेश्वराचा अभ्यास हे लक्ष समोर ठेवून ग्रंथ वाचन करावे. समर्थ म्हणतात या शास्त्राच्या मतभिन्नतेत आपण पडू नये. उगाच कोणते शास्त्र योग्य किंवा त्यांच्यातील वादांच्या निवाड्यात आपण पडूच नाही. भगवान शंकराचार्यांनी हा निवाडा आधीच करून ठेवला आहे. श्रोते हो, वेदांचे रहस्य जाणणारे जे संत आहेत त्यांना शरण जावे. ही शरणागती कल्याणकारी आहे. आणि शेवटी चौथ्या चरणात समर्थ म्हणतात शास्त्राचा बोध योग्य प्रकारे नाही झाला तर असत्याकडून सत्याकडे जाणाऱ्या मार्गाची गती खुंटते. याशिवाय शास्त्रांचा जर योग्य बोध झाला तर आपली अयोग्य मार्गाने जाणारी गती खुंटून आपण पारमार्थिक विकासाच्या गतीकडे वेगाने प्रवास करू लागतो. श्रोते हो, शेवटी नुसते वाचन आणि तर्क काहीही उपयोगाचे नाहीत हेच खरे. शब्द ज्ञान अनुभवले तरच ते कळेल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ सोपा ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. त्यामुळे अनुभव हा खरा महत्वाचा. नुसते शब्द ज्ञान निव्वळ गोंधळ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत मोहन उपासनी यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत पुष्कराज भागवत यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नमस्कार रसिको तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी आता आपण ऐकणार आहोत श्री कृष्णावरील गीत या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत पुष्कराज भागवत यांचे तर आता ऐकूया हे सुमधुर गीत

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत पूर्वा क्षीरसागर यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
1: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत। या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत पुष्कराज भागवत यांचे। तर आता ऐकूया हे सुमधुर गीत।

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत स्वागता पोतनीस यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, मोकळीक. राज आणि नेहा एका टुमदार बंगल्यात राहत होते. बंगल्याच्या आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी होती. बंगल्याच्या एका भागात पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असलेला, सर्व सोयींनी सुसज्ज हॉल, बेडरूम, किचन आणि बाथरूम अशी स्वतंत्र व्यवस्था होती. नेहाला 4 महिन्यांसाठी अमेरिकेला जायचे होते म्हणून ती तयारी करत होती. पण राज काहीसा काळजीत होता. काय झालं नेहा, तू 4 महिने नसणार, मग माझ्या जेवणाचं काय? नेहा हसली. अरे मी शिकवते तुला. नेहाने त्याला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. पोहे, उपमा, भाजी, आमटी, भात आणि पोळी. पोळी सोडून बाकी बेचव का होईना पण त्याला करता यायला लागलं. पहिली पोळी भारताच्या नकाशासारखी झाली, दुसरी आफ्रिकेसारखी. तिसरी पोळी पाहून नेहा म्हणाली, राज ही पोळी आहे की आधुनिक कला? नेहा मी शिकतो आहे, पण तू अमेरिकेहून परत येईपर्यंत माझा स्वयंपाक नक्की सुधारेल. नेहा अमेरिकेला गेली. पहिले काही दिवस राजने कसाबसा स्वयंपाक केला, पण नोकरी, घर, स्वयंपाक, भांडी सगळं एकट्याने करताना त्याची दमछाक होऊ लागली. एक दिवस हॉटेलमधील जेवणाच्या ताटाकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, बायको घरात असताना तिच्या स्वयंपाकाची किंमत कळत नाही, ती दूर गेल्यावर तिच्या हातचं साधं जेवणही पंचपक्वान्न वाटतं. पुढच्याच दिवशी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सर, मी रीना, मला 3 महिन्यांसाठी राहायला घर हवं आहे. मी एकटीच राहणार आहे, तुमच्याकडे जागा मिळेल का? नाही मॅडम, सध्या मी एकटाच आहे. बायको काही दिवस परदेशी गेली आहे त्यामुळे ते शक्य नाही. अहो मग तर उत्तमच, मी छान जेवण बनवते, तुमच्यासाठी पण बनवेन. जेवण हा शब्द ऐकताच राजचा नकार मवाळ झाला. मी असं करतो, बायकोला विचारून उद्या सांगतो. राजने नेहाला फोन केला. नेहा, रीना नावाची बाई 3 महिन्यांसाठी राहायला जागा विचारते. ती म्हणते माझ्यासाठी जेवणही बनवेल म्हणून. छानच, पण एक अट आहे, तू जेवायचं मात्र आपल्या इथे, तिच्याकडे नाही, आणि तिच्यापासून जरा दूरच राहायचं, समजलं? ठीक आहे, राज खुश झाला. राजचा होकार मिळताच रीना आली. मला की नाही, अहो जाहो आवडत नाही, रीनाने आल्या स्पष्ट केलं. सुंदर आणि आधुनिक तरुणी सोबतीला आणि जेवणाची पण मस्त सोय. राज खुश झाला. पहिले काही दिवस रीना चहा, नाश्ता आणि जेवण राजला पाठवित असे. एक दिवस रीना म्हणाली, राज आज जेवायला माझ्याकडेच आहे, गप्पा मारत जेवूया. नको ग, नेहाने नाही सांगितलंय. राज, अरे एक दिवसाने काय होणार आहे, आणि नेहाला सोडूच समजणार आहे. गरम पोळ्या, रस्सा भाजी, वरण भात, त्यावर साजूक तू. रीना, तू हे इतकं छान बनवतेस, असे म्हणत राज भरपेट जेवला. त्या दिवसापासून राज रोज रीनाकडे जेवायला जाऊ लागले. जेवणानंतर गप्पा, कधी पत्ते, कधी चेस, वीकेंडला दोघं फिरायलाही जाऊ लागले. रीना फोटोग्राफर होती, तिच्याकडे नेहमी कॅमेरा असायचा. एकदा बाहेर फिरायला गेल्यावरती म्हणाली, राज इकडे उभा राहा, तुझे फोटो काढते. माझा फोटो काढून काय करणार, फोटोग्राफरचं काम आहे फोटो काढणं. राजने होकार दिला आणि त्याने रीनाचेही फोटो काढले. पण दोघांचा एकत्र फोटो काढायचे दोघांनीही शिताफीने टाळले. एक दिवस संध्याकाळी रीना म्हणाली, राज वाईन घेणार? नाही. का? मला सवय नाही आणि खरं सांगायचं तर वाईन आरोग्यासाठी चांगली नसते. उगाच सवय कशाला लावून घ्यायची? रीना म्हणाली, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने सिगरेट पुढे केली. सिगरेट अजिबात नाही. अरे एक तरी. नाही रीना, धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. स्वतःचं नुकसान होतंच पण आसपासच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. तूही ओढू नकोस. रीना हसली, ठीक आहे. काही दिवसांनी दोघे पत्ते खेळत होते. रीना म्हणाली, राज पैसे लावून खेळूया का? राजने पत्ते खाली ठेवले. नको. अरे थोडेच पैसे. नाही, पत्ते खेळायला हरकत नाही पण पैसे लावून नाही. जुगाराची सुरुवात थोड्यापासूनच होते, फक्त मजा म्हणून आपण खेळूया. रीना म्हणाली, ठीक आहे. बघता बघता 3 महिने संपले. नेहा आता 2 आठवड्यांनी परत येणार होती. एक रात्री उशिरा नेहाचा फोन आला. काय रे राज, काय एकटा आहेस? हो खरंच. हो ग. की रीना बरोबर? राज दचकला. रीना बरोबर आणि इतक्या उशिरा? म्हणजे आधी तिच्या बरोबर होतास? नाही ग, शब्दात पकडू नकोस. ठीक आहे. क्षणभर शांतता पसरली. मग नेहाने विचारलं, ह्या फोटोतील तरुणी कोण? नेहा कुठला फोटो? नेहाने 2 फोटो पाठवले. राजने फोटो उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. एका फोटोमध्ये राज आणि रीना एका तलावासमोर अगदी खेटून उभे होते आणि दुसऱ्यात रीनाचा हात राजच्या खांद्यावर होता. राज घाबरला. नेहा, हे फोटो तुला कोणी पाठवले? ते महत्वाचं नाही. आधी सांग, हे फोटो कधी काढले? पण बोल राज, बोल. तुम्ही दोघे इतके जवळ कधी आलात? नेहा, आम्ही फिरायला बरोबर गेलो होतो हे खरं, पण इतक्या जवळ मात्र आलो नाही आणि एकत्र फोटोही कधी काढले नाही. इतक्या नाही, मग किती जवळ आलात? आणि हे फोटो काय आपोआप आले? नेहा, मला खरंच समजत नाही. एक सांग, हे फोटो तुला कोणी पाठवले? तेवढ्यात डिंग डॉंग दारावरची बेल वाजली. नेहा म्हणाली, राज बघ, तुझी ती रीना असेल. राजने दार उघडलं. समोर खरोखरच रीना उभी होती. राज, मला अजून 2 महिने इथे राहू देशील का? राजने रीनाकडे रागाने पाहत विचारले, रीना हे फोटो? रीना काही क्षण शांत होती. राज, माफ कर मला, मी फोटोग्राफर आहे ना, तुझे आणि माझे वेगवेगळे फोटो होते. मी फोटो एडिटिंगची ट्रिक वापरून एकत्र केले. आपण अगदी जवळ उभे आहोत असा भास निर्माण केला. राज अवाक झाला. पण ते फोटो नेहाला कसे मिळाले? रीना हसली, ते मीच पाठवले. राजने चिडून विचारलं, पण तुला नेहाचा नंबर? पलीकडून नेहाचा आवाज आला, मीच दिला. राज बिचकला, नेहा तू दिलास? ओ राज. काही क्षण शांतता पसरली. नेहा म्हणाली, राज मला खूप आनंद झालाय. राजने आश्चर्याने विचारलं, कशाचा? कारण तू वाईन नाकारलीस, सिगरेट नाकारलीस आणि पैसे लावून पत्ते खेळायलाही चक्क नकार दिलास. हे तुला कसं समजलं? नेहा हसली, रीना माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. तिची पुण्यात राहण्याची सोय नव्हती आणि तुझी जेवणाची सोय नव्हती, म्हणून मीच तिला तुझा नंबर दिला होता. राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. रीना, तुझी मला अजिबात पत्ता लागू दिला नाहीस? रीना गप्प होती. नेहा पुढे म्हणाली, राज मी तुम्हा दोघांची माफी मागते. माफी पण कशासाठी? आता मात्र रीनाही दचकली. नेहा म्हणाली, मी रीनाच्या हॉलमध्ये एक छुपा कॅमेरा लावला आहे तुम्हा दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी. राजच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी उमटला. म्हणजे? हो, मला बघायचं होतं माझ्या गैरहजेरीत मिळालेल्या मोकळीकीचा तू आणि रीना काही गैरफायदा तर घेत नाही ना? आणि तुम्ही दोघंही पास झाला राज, पण तुला मात्र एक शिक्षा. काय? राजने जरा घाबरतच विचारलं. रीनाला अजून 2 महिने इथं राहू दे. राजच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिच्याबरोबर गरमागरम स्वादिष्ट जेवण घे आणि हवं तर तुम्ही वाईनही घ्या. राज आनंदाने म्हणाला, नेहा हे तर बक्षीस आहे. नेहा हसली, हो बक्षीसच समज, पण तुम्ही दोघे स्वतःचा तोल मात्र जाऊ देऊ नका. क्षणभर थांबून ती मिश्किलपणे म्हणाली, छुपा कॅमेरा आहे हे विसरू नका. राज कपाळावर हात मारत म्हणाला, नेहा ही मोकळी काय कामाची? नेहा हसत म्हणाली, राज

0: नेहा, रीना आणि राज तिघेही खळखळून हसले. घरी पोहोचल्यावर रीना म्हणाली, नेहा आता तू इथे आहेस तोपर्यंत राजला पूर्ण मोकळीक दे ग बाई. हे ऐकून राज खुश झाला आणि त्याने रीनाला मिठी मारली. रीना लाजत म्हणाली, राज मोकळीक इथे नाही, तिथे नेहाकडे. राज संकोचला आणि त्या दोघी मैत्रिणी मात्र मनसोक्त हसल्या.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अमित खन्ना यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी आणि चित्रपट आहे दुसरी दुल्हन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅशनल
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद सुरक्षित आणि विश्वासार्ह आजच वापरा IMPS विश्वास तुमचाच साथ आमची विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक विश्वासाची परंपरा सेवेत नेहमी अग्रेसर
2: हा श्रावण मास होणार अधिक खास अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी ऑफर कालावधी मर्यादित
0: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. आपण एखादी वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, इन्शुरन्स घेतो किंवा एखाद्या कंपनीची सेवा वापरतो, काही वेळा मात्र पैसे भरल्यानंतर वस्तू खराब निघते, सेवा योग्य मिळत नाही किंवा कंपनीकडून सतत वेगवेगळी कारणं दिली जातात, अशा वेळी ग्राहक म्हणून आपल्याकडे नेमके कोणते अधिकार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तक्रार करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे आणि कोणते पुरावे जपून ठेवले पाहिजेत, याच प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट किरण चांदवडकर सरांकडून. सर, न्यायसंवादमध्ये आपले मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: तर माझा पहिला प्रश्न आहे की ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकाला कोणते मूलभूत हक्क आहेत?
1: प्रत्येक नागरिकाला सुरक्षतेचा हक्क आहे, माहिती मिळण्याचा अधिकार आहे, निवाडाचा हक्क आहे, ऐकून घेण्याचा हक्क आहे, ग्राहकांच्या हिताचा योग्य विचार केला जाण्याची खात्री करून निवारण मागण्याचा अधिकार आहे, अन्यायकारक व्यापारी प्रथा किंवा शोषणबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे, ग्राहक शिक्षणाचा हक्क आहे.
2: बर. आणि सर, आता आपण जर विचार केला की डिफेक्टिव्ह गुड्स किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिस आणि हे जे तुम्ही सांगितलं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, म्हणजे नेमकं काय आणि सामान्य ग्राहकाने ते कसे ओळखावे?
1: डिफेक्टिव्ह गुड्स म्हणजे साधारण एखादी मशिनरी घेतो आपण, ती जर डिफेक्टिव्ह असेल तर त्याबाबत वॉरंटी दिली जाते. वॉरंटीप्रमाणे त्याचे कंडिशन्स असतात. साधारण ह्या पिरियडमध्ये तुम्ही वस्तू जी आहे ती बदलून मिळेल का, तुमचं वॉरंटीमध्ये सर्व्हिसेस मिळेल तुम्हाला.
2: बरोबर.
1: त्याप्रमाणे डिफेक्टिव्ह असेल तर आपण त्या याच्याकडे मॅन्युफॅक्चररकडे आणि यांच्याकडे डीलरकडे आपण त्यांना कंप्लेंट करू शकतो, त्यांच्याकडनं मागणी करू शकतो आपण त्याच्यामध्ये की अशी अशी वस्तू डिफेक्टिव्ह आहे तर ती तुम्ही एक बदलून द्या किंवा नसेल बदलून द्यायची तर तुम्ही अमाऊंट परत द्या त्याच्यामध्ये रक्कम जी आहे ती.
2: ओके ओके. आणि डेफिशियन्सी इन सर्व्हिस?
1: डेफिशियन्सी सेवेमध्ये त्रुटी झाली, एखादी सर्व्हिसेस जर घेतली तुम्ही तर त्याबद्दल त्यांची सेवेमध्ये त्रुटी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना हे करू शकता.
2: अच्छा, तो हक्क आहे की आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये ग्राहक म्हणून,
1: हो ग्राहक,
2: आयदर डिफेक्टिव्ह गुड्स किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिस किंवा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस काही असेल तर असं काही घडलं तर ग्राहक कंझ्युमर कोर्टामध्ये
1: आपण दाद मागू शकतो त्याच्यामध्ये.
2: सर, दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी कोणती कागदपत्र आणि पुरावे जपून ठेवले पाहिजेत?
1: दुकानातून कुठली वस्तू खरेदी करताना सर्वप्रथम बिल घ्यायला पाहिजे. बिलासोबत बाकी समजा एखादं मशिनरी असेल त्याच्यामध्ये वॉरंटी कंडिशन असते ते जपून ठेवायला पाहिजे आणि बिलावर जे वॉरंटी वगैरे जे असतात ते सगळे टर्म्स कंडिशन वाचून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही ह्या दोन तीन गोष्टी जे कागदपत्र आहे ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे,
2: म्हणजे इनव्हॉइस, वॉरंटी कार्ड, इनव्हॉइस
1: वगैरे, हो,
2: पेमेंटचं काही प्रूफ असेल आणि
1: पेमेंट तर रिसीटवर असतं, पेमेंटचं प्रूफ अमाऊंट लिहिलेली असेल त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळं
2: आणि ईमेल्स किंवा काही जर कम्युनिकेशन
1: झालं असेल तर ईमेल वगैरे असेल तर कम्युनिकेशन हे करू शकतो त्याच्यामध्ये.
2: सर, कस्टमर केअर वर केलेली तक्रार, व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल्स आणि स्क्रीनशॉट हे पुढे कंझ्युमर कमिशन मध्ये पुरावे म्हणून कितपत उपयोगी पडतात?
1: नक्कीच उपयोगात पडतात. त्याचं कुठल्या प्रकारचं ऍज इट इज ते प्रिंट काढावं लागते, त्याच्यामध्ये कुठली छेडछाड न करता ती पुरावा म्हणून वापरत येतात कोर्टामध्ये ते.
2: अच्छा, म्हणजे थोडक्यात जर कोणाच्या कंपनीशी व्हॉट्सअप केलेला आहे त्यांच्या नंबरवरती,
1: हो,
2: तर ते व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट किंवा ते जसं हे करता येतं एक्सपोर्ट करता येतो चॅट, तसं ते ओरिजिनल हे तुमच्याकडे पाहिजे,
1: प्रिंट काढून केस दाखल करताना त्यासोबत दाखल करू शकतो आपण.
2: सर, कंपनीला तक्रार करताना योग्य पद्धत कोणती? कस्टमर केअर वर फोन करणं पुरेसं आहे का की लेखी तक्रार करणं अधिक योग्य?
1: लेखी तक्रार करणं अधिक योग्य राहील, त्याच्यामध्ये पुरावा असतो आणि रेग्युलर रुटीन प्रमाणे आपण आरपीडीने वगैरे पाठवलं आपला पुरावा असतो त्याच्यामध्ये, ते तो समोरची व्यक्ती नाकारू शकत नाही, जी कोणी कंपनी असेल की एखादा डीलर असेल किंवा एखादा व्यापारी असेल तो नाकारू शकत नाही, त्याची पोचपावती आपल्याकडे असती. उद्या हजर झाल्याने ते म्हणाल नको त्यांनी की माझ्याकडे कंप्लेंट आली नाही किंवा मला मिळाली नाही किंवा यांनी पाठवलीच नाही.
2: बरोबर.
1: त्यामुळे हे सगळ्यात प्रथम ते आरपीडीने पाठवणं गरजेचं राहील. तो एक प्रकारचा पुरावा होतो आणि सोबत ते जे काही नो कंप्लेंट पाठवली ती सुद्धा एक पुरावा म्हणून राहतो त्याच्यामध्ये.
2: राईट राईट.
1: त्या स्पेसिफिक ऍड्रेसवर पाठवलं तो.
2: सर, नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन म्हणजे काय आणि तिथे तक्रार केल्याने प्रत्यक्ष काय फायदा होऊ शकतो?
1: नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन म्हणजे एक कन्झ्युमरसाठी एक प्रकारे हेल्प आहे. त्याच्यामध्ये टोल फ्री नंबर त्यांनी स्पेसिफिक दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर टोल फ्री नंबर आहे 1915, त्यावर कॉल करू शकता किंवा 8800001915 व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवू शकता तुम्ही
2: व्हॉट्सअप SMS.
1: आणि त्याच्यामध्ये जर ते फॉलोअप ठेवता ते आणि फॉलोअप
2: म्हणजे आता मी एखादी जर सपोज आपण एक लोकांना समजण्याच्या हिशोबाने एक उदाहरण घेऊया की मी एखादी वस्तू घेतली आणि त्या वस्तूची मला सपोज सर्व्हिस मिळत नसेल, वॉरंटीमध्ये माझा आहे आणि मी किती फॉलोअप केला तरी मला कंपनीकडनं पाहिजे तसं उत्तर मिळत नाही किंवा ते सांगताय की येऊन जाईल तुमच्याकडे सर्व्हिस करण्यासाठी माणूस येऊन जाईल आणि मला ना इलाजाने नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनला तक्रार दाखल करण्याचं वाटतं, तर तेव्हा मी 1915 कॉल करायचा आणि जी कोणती संबंधित कंपनी असेल XYZ तिच्या विरुद्ध मी सरळ कंप्लेंट करू शकतो आणि ते हे फॉलोअप घेतात की अशी अशी ग्राहकाची तक्रार आलेली आहे.
1: त्याच्यासोबत ज्या तारखेला तुम्ही बिल वगैरे घेतलं असेल तर बिलाचा पुरावा द्यावा लागेल ते, आणि व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपवर ते कंप्लेंट सोबत ते बिल आणि ते हे करून
2: पाठवायला,
1: तक्रार काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाठवायची त्याच्यामध्ये आपण ते फॉलोअप घेतो.
2: ओके ओके ओके. सर, कन्झ्युमर कमिशन मध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी लीगल नोटीस देणं आवश्यक आहे का?
1: लीगल नोटीस देणं बंधनकारक नाही आहे, परंतु जर लीगल नोटीस दिली तर कदाचित कोर्टात केस दाखल करण्या अगोदर समोरची जी पार्टी आहे ती सेटलमेंटला येऊ शकते.
2: अच्छा,
1: त्याच्यामुळे लीगल नोटीस काही बंधनकारक नाही, त्याच्यामध्ये
2: बंधनकारक नाही. आणि कमिशन हे बघतं का सर, म्हणजे आता हेच उदाहरण घेतलं, सपोज मी नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट नाही केला आणि मी सरळ कमिशनकडे गेलो ही तक्रार घेऊन, तरी
1: चालेल ना? त्याप्रमाणे काही प्रॉब्लेम नाही, कारण ते बंधनकारक नाहीये. तुम्ही डिस्ट्रिक्ट कमिशनला कंप्लेंट केली तर ते काही बाइंडिंग नाही आहे की तुम्ही नॅशनल कमिशनला तुम्ही हेल्पलाईन कंप्लेंट करायला पाहिजे असं काही नाही त्याच्यामध्ये.
2: बरोबर. सर, ग्राहकाला कन्झ्युमर कमिशनमध्ये तक्रार करण्यासाठी वकिलाची आवश्यकता असते का की ग्राहक स्वतःही आपली बाजू मांडू शकतो?
1: तसे वकिलाची आवश्यकता नसते, परंतु स्वतः ग्राहक स्वतः सुद्धा कोर्टात केस दाखल करू शकतो, स्वतः केस चालू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला कसं असतं, इन्शुरन्स कंपनी किंवा एखाद्या मोठ्या कंपनीतर्फे वकील हजर होता, त्याला जे काही त्याच्यामध्ये काही हिडन टेक्निकल पॉईंट्स असतात ते त्यावेळेला ग्राहकाला पूर्ण माहिती नसते, त्यामुळे अशा वेळेला वकिलांची मदत घेणं गरजेचं असतं.
2: गरजेचं आहे. आणि म्हणजे हे काही टेक्निकल गोष्टींमध्ये झालं आणि असं जरी असेल तर नॉर्मल केसेसमध्ये सपोज स्ट्रेट फॉरवर्ड केस असेल, फॉर एक्झाम्पल वॉटर प्युरिफायरची असेल, व्हॅक्युमची असेल किंवा काय वॉट एव्हर छोटा, तर कन्झ्युमर डायरेक्ट
1: कोर्टात जाऊ शकतो कन्झ्युमर कमिशन मध्ये.
2: अच्छा,
1: त्याच्यामध्ये काही वकिलांची काय तशी गरज पडत
2: आणि त्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत आहे ना नोंदवायची?
1: ई फायलिंग करावं लागतं सुरुवातीला,
2: ई जागृती
1: त्याच्या याच्यावर ई फायलिंग करावं लागते आणि फिजिकली केस दाखल करावं लागते कोर्टामध्ये.
2: ओके.
1: त्यानंतर मग नंबर पडतो, अप्रूव्ह झाल्यानंतर मग तो त्याला केसला नंबर पडतो आणि कोर्टा पुढे ऍडमिशन साठी असते ती.
2: ओके ओके. मग आपण ह्या पुढच्या एपिसोड मध्ये हे सविस्तर बघूच. सर, मला एक सांगा, तुमच्या अनुभवातून ग्राहकांकडून सर्वात जास्त कोणत्या चुका होतात ज्यामुळे त्यांची स्वतःची केस कमकुवत होते?
1: ग्राहकांकडून म्हणजे प्रत्यक्षात ते बिलं जे आहे ते जपून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जे वॉरंटी वगैरे जे कंडिशन आहे ते न वाचता तुम्ही डायरेक्ट हे करणे की एखाद्या बँकेकडनं कर्ज घेताना डोळे बंद करून सह्या करणे, या गोष्टी सगळ्या वाचून टर्म्स कंडिशन वाचून घेतल्यानंतरच तुम्ही पुढच्या पेमेंट करणं हे गरजेचं आहे. त्या चुका शक्यतो नाही व्हायला,
2: म्हणजे डॉक्युमेंटेशन मध्ये कुठेतरी ग्राहक मागे पडतो,
1: जागरूक राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. सगळं वाचल्यानंतरच तुम्ही हे करायला पाहिजे,
2: म्हणजे मूळतः डॉक्युमेंटेशन नीट पाहिजे आणि ते डॉक्युमेंट वाचलं पाहिजे वॉरंटीचे टर्म्स काय काय नाही आणि आपण काय घेतो आणि ते डॉक्युमेंट्स आणि वॉरंटी टर्म्स अँड कंडिशन्स इथे हे महत्वाचं आहे.
1: आणि रिसीट बघून घ्यायला पाहिजे जे अमाऊंट तुम्ही भरलेले आहे.
2: बरोबर. तुम्ही नाव न सांगता एखादं उदाहरण सांगाल का जिथे ग्राहकाकडे योग्य कागदपत्र आणि पुरावे असल्यामुळे त्याला न्याय मिळवणं सोपं झालं?
1: एका ग्राहकाने एक फ्लॅट बुक केला होता एक पर्टिक्युलर प्राईम एरियामध्ये.
2: अच्छा.
1: त्यांनी पेमेंट जवळजवळ 1.25 कोटीचं अग्रीमेंट होतो, त्यापैकी जवळजवळ 70-72 लाख रुपयाने पेमेंट केलं.
2: अच्छा.
1: ते पिक्युरी ज्युरिसडिक्शन म्हणून ते 50 लाखाच्या वरती असल्यामुळे 72 लाख रुपये पेमेंट केल्यामुळे हे राज्य आयोगाकडे गेलं. ते राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली राज्य आयोगाकडे, त्याप्रमाणे कोर्टाने न्याय दिला आणि कोर्टाने व्याजास यांना पैसे परत देण्याची ऑर्डर केलेली आहे. त्याच्यामध्ये 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून कोर्टाने हुकूम केला आणि व्याज सुद्धा ऑलरेडी 12% व्याज कोर्टाने
2: कन्सिडर केला,
1: कन्सिडर केलं त्याच्यामध्ये आणि त्या करायचा खर्च त्याच्यामध्ये.
2: क्या बात आहे, क्या बात आहे. सर, आज आपण ग्राहकाचे मूलभूत हक्क, डिफेक्टिव्ह गुड्स, डेफिशियन्सी इन सर्व्हिस, पुराव्याचं महत्व आणि तक्रार करण्यापूर्वीची प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: थँक्यू.
2: श्रोत्यांनो, पुढील भागात आपण कंझ्युमर कमिशन मधील प्रत्यक्ष प्रक्रिया, कॉम्पन्सेशन, रिफंड, वॉरंटी, ऑनलाईन शॉपिंग, बिल्डर्स, बँक्स, इन्शुरन्स कंपनीज आणि कंपनीने आदेश पाळला नाही तर पुढे काय करता येतं याबद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्या मनातही असा एखादा कायदेशीर प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला तज्ज्ञांकडून जाणून घ्यायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअप करा 83 800 16 512 वर 8380016512. तुमचाच प्रश्न कदाचित न्याय संवादच्या पुढील भागाचा विषय ठरू शकतो. मी विवेकराज ठाकूर आजचा निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. नमस्कार. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
3: कुंभी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: ऐकूया अजूनही परीक्षा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. ऐकूया समाज को बदल डालो या चित्रपटामधलं हे गीत. संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत दो फूल या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना संगीतकार राहुल देव बर्मन

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि अजीज नझान यांच्या आवाजात.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत। ही गीतरचना आहे अंजान यांची, गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं, आणि हे गीत आपण ऐकूयात बेगाना या चित्रपटामधलं।

0: अगदी या रोज दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंकज उदास यांनी संगीत दिलेलं एक ही मकसद या चित्रपटामधलं कतील शिफाई यांचं गीत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं.

0: वीजेचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: एवढी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888 विश्वास बँक विश्वासाचे नाते
4: दुनिया ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात संगीतकार राहुल देव बर्मन

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीत रचना माया गोविंद यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात जलते पदन या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 18, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू. मातरम यदि गच्छेत भगिनीं पुत्रिकांस्तथा, एतास्तु मोहितो गत्वा त्रीन कृच्छ्रांस्तु समाचरेत, चांद्रायण त्रयं कृच्छ्रात् अश्नच्छेदेन शुष्यत् शुद्ध्यति, मातृष्व सृगमे चैव आत्ममेढ्र निकृंतनम. जर माता भगिनी वा पुत्री यांच्याशी मोहित होऊन संबंध केला तर तो तीन कृच्छ्र, तीन चांद्रायण हे प्रायश्चित्ताचे प्रकार आहेत. ही प्रायश्चित्य घेऊन आपले स्वतःचे लिंग कापून शुद्ध होतो. मावशीशी संबंध केल्यावर आपले लिंग कापूनच शुद्ध होतो. खरंच परखड श्लोकांबद्दल पराशरांना नमस्कारच. कसा घडवला असेल समाज माझ्या ऋषींनी, काय कष्ट पडले असतील, कसा घडवला असेल भारत. समाजातील सर्व स्त्रिया ज्या देशात माता भगिनी समजल्या जातात त्या देशात स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारास अध्यात्म वा साधू संतांची शिकवण जबाबदार आहे का? अर्थप्रधान पोटार्थी शिक्षण, विज्ञानवादाचा अतिरेक व अशक्त लोकशाहीतील लोळापांगळा कायदा जबाबदार आहे? हे पुन्हा सर्व समाजातील सकारात्मक विचारवंतांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आता पुढील श्लोक पहा. डामरे समरे वापी, दुर्भिक्षे वा जनक्षये, बंदीग्राहे भयार्ते वा सदा स्वस्त्रीन निरीक्षयेत, विप्लवात वा दुःखात, युद्धाच्या वेळेस, दुष्काळात, जनसंहाराचे वेळी, बंदी झाल्यावर, भीतीचे वातावरणात वा आतंक काळी नेहमी आपल्या स्त्रीची रक्षा करावी. किती सुंदर संदेश दिला पराशर ऋषींनी. नमस्कारच. स्त्रीचे संरक्षणाबाबतीत एवढी काळजी घेऊन सुद्धा भारतातील स्त्री स्मृती वाचत नाही वा मानत नाही वा त्यावर विरोधी वक्तव्य करत असतील तर वाईट ऋषी का स्त्रिया, ठरवावे त्यांनीच. गृहस्थस्तु दयायुक्तो धर्म मेवानुचिंतयेत, पुष्य वर्गार्थ सिद्ध्यर्थम न्यायवर्तीम सुबुद्धिमान. दयायुक्त धर्माचरण करणारा उत्तम बुद्धिवाल्या गृहस्थाने पुष्य वर्गासाठी वा त्याच्या सिद्धीसाठी म्हणजे उत्कर्षासाठी धर्माचे नित्य चिंतन करावे. इथे गृहस्थ हा शब्द सर्व वर्णातील म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांसाठी आहे. आजकाल कोरोना व्हायरसमुळे स्वच्छता, शुद्धता, कोरोना वॉरियर्स म्हणजे योद्धा, क्षत्रिय झाला ना, या सर्व गोष्टी पाळतायत सगळे. आणि ब्राह्मणत्व व शूद्रत्व यात कुणीही हलका भारी वा लहान थोर वा श्रेष्ठ कनिष्ठ नसतोच. हे पण जर कोणाला शिकता आलं नाही तर तो भारतीय मूर्ख वा पशुतुल्यच नाही का? आमचे भारतीय पोलीस संरक्षण कार्यासह सेवाही करीत आहेत. याचा सरळ अर्थ ते क्षात्र तेजासह आम्ही भारतीयांनी विकृतार्थ लावलेल्या शूद्र शब्दाचे उन्नतीकरणही करत आहेत. वैद्यकीय कर्मचारी, वैद्य, परिचारक वा परिचारिका इत्यादी सर्व सेवाभावाने कार्यरत असतात. पत्रकार बांधव हे कानाकोपऱ्यात जाऊन सर्व प्रकारच्या बातम्या समाजास पुरवण्याचा सेवाभावी वसा जपतात. सर्व सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वच्छता करतात तर ते नमस्कारार्ह नाहीत का? मग सेवा हे जर शूद्र कर्म स्मृतींनी सांगितलं असेल तर माझ्या नजरेत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार आणि सफाई कर्मचारी हे ब्राह्मणा एवढे श्रेष्ठ वा समानच आहेत. माझा सर्वांनाच नमस्कार. मग आता तुम्ही स्मृतींनी चार वर्णयुक्त समाजरचना केली ती बरोबर का चूक हे सांगा. आम्ही व्यवस्था निर्माण करतो व ज्यांना संस्कृती उद्ध्वस्त करायची आहे ते भेद पाडतात. माझ्या संस्कृतीत जे ऋषी वारसा वा ऋषी परंपरा जपणारे साधू, संत आणि सर्व जातीतील माणसे मला श्रेष्ठच वाटतात. पण अशांच्या हत्या काळीज विदीर्ण करतात. निद्रिस्त समाज पाहिला की मन पिळले जाते. अस्तु, दक्षिणार्थम तू यो विप्र शूद्रस्य जुहुयात धवी, ब्राह्मणस्तु भवेत शूद्र, शूद्रस्तु ब्राह्मणो भवेत. दक्षिणेसाठी जो ब्राह्मण शूद्राकडे होम करतो
2: तेव्हा ब्राह्मण शूद्र होतो व शूद्र ब्राह्मण होतो. आम्हाला चारही वर्णांच्या व्याख्या पूर्णांशाने अजून समजल्या नाहीत. मी स्वतः व बरेच विचारवंत चारही वर्ण एकाच पातळीवर मानतात, तोलतात व जे म्हणायचे ते म्हणा. पण माणूस म्हणून सर्वांना समान समजणारी माणसे इथे आहेत. संसदेतले आचार, शल्यगृहातील नियम, एखाद्या ऑफिसमधील वागायच्या पद्धती, न्यायालयातील नीतीनियम, मंदिरातली आचरण पद्धती, स्वयंपाकघरातील रिवाज, अधिकारी माणसाने अधिकारी माणसाला व शिपायाने अधिकारी वर्गाला भेटण्या बोलण्याचे व एकमेकांसमोर वागण्याचे शिष्टाचार हे जसे वेगवेगळे असतात, तसेच चारही वर्णांनी काय करावे, कसे वागावे, कसे बोलावे हे ऋषींनी ठरवून दिले व त्या व्यवस्थेला वर्णाश्रम पद्धती वा व्यवस्था हे नाव दिले. एवढेच आजही एकाच समाजातील एका घरातील माणसे त्याच समाजातील प्रत्येक घरी जातातच असे नाही, खाणी पिणे वा खाणे करतातच असे नाही. हे सर्वच जातीत सर्व धर्मात समानच आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. पण मग कुणी डिवचले तर आम्ही उद्ध्वस्त का व्हावे? सदर श्लोकातील शूद्रत्व म्हणजे अश्वत्थता, अस्वच्छता, अशुद्धता, अपवित्रता, अमांगल्य, क्रौर्य, अभद्रता, पाशवी, राक्षसी, नीच, अयोग्य विचार करणारी, उच्चार करणारी वा कर्म करणारी माणसे व निषिद्ध पेयपान आणि अन्नसेवन करणारी माणसे मी समजतो. बाकी जन्माला येणाऱ्या जगातील प्रत्येकास ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे हे माझे संस्कृतीने कधीच सांगितलेले आहे. तेही ऋषी विचार मी सविस्तर देईनच. माझे ऋषी योग्य सांगतात यावर माझा विश्वास आहे. बाकी प्रश्न हा वैयक्तिक आहे. फक्त सांगणे एकच, आम्ही जिथे जन्मलो त्या संस्कृतीमधील आमचे पूर्वज ऋषींना कालबाह्य ठरवू नका. आम्ही जिथे जन्मलो त्या संस्कृतीमधील आमचे पूर्वज ऋषींना कालबाह्य ठरवू नका. त्यांनी नेमलेल्या व्यवस्थेनेच इतकी वर्षे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, बौद्धिक, कामुक आणि अनैतिक आक्रमणे होऊन सुद्धा आम्ही भारतीय वा हिंदू म्हणून आजही ताठमानेने जगत आहोत. हे न समजाल तर तुम्ही संपलाच म्हणून समजा. काळ कुणालाही क्षमा करत नाही हे जाणा व एक व्हा. अशातच या पराशर स्मृतीत रामेश्वर येथे सेतुबंधाचा म्हणजे रामाने सांगितल्यावर नलाने तो बांधायचा उल्लेख येतो. तिथे जाऊन पापाची कबुली दिल्यावर माणूस पापमुक्त होतो असेही वर्णन आहे. तसे ऐतिहासिक उल्लेखासाठीही वा दाखल्यासाठीही स्मृती वाचावीच. विनंती इतकीच, पराशर स्मृती असो वा इतरही स्मृती वाचनीयच आहेत. वाचाल ना? आणि हो, वाचाल तर वाचाल. उद्या व्यास स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत भव्य अंतिम सोहळा प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण
4: श्रोते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय। मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 22व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते लता दिदींना स्वतःची ओळख मिळवून देणारा संगीतकार अनिल विश्वास यांच्याबद्दल, त्यांनी आणि लता दिदींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांबद्दल। मंडळी, भारतीय चित्रपटसृष्टीतील सिनेसंगीतात संगीतकार अनिल विश्वास आणि लता दिदी यांच्या सुरांचं एक अनोखं पर्व आहे। अनोखा प्यार या चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास दोघांच्या सुमारे 123 सदाबहार गाण्यांनी पूर्ण झाला। मंडळी, बंगालमधील बारिसाल हे संगीतकार अनिल विश्वास यांचं गाव, आता ते बांगलादेशात आहे। अनिलदांना संगीताचा आणि गायनाचा वारसा आपल्या मातापित्यांकडून मिळाला। सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष हे अनिलदांचे मित्र आणि मेवणेसुद्धा होते। अनिलदांची बहीण पारुल हिला पन्नालाल घोष यांना दिलेलं होतं। कलकत्त्यामध्ये अनिलदांनी काही काळ आपल्या या बहीण मेवण्यांच्या घरी काढला। कलकत्त्यामध्ये रंगमहल या थिएटरशी ते निगडीत होते। त्या ठिकाणी त्यांनी अभिनेता, पार्श्वगायक आणि सहाय्यक संगीतकार म्हणून अनेक नाटकांमधून सुद्धा कामं केली। ते देशभक्तीपर गीतही लिहायचे, त्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांना क्रांतिकारकांशी संबंधित असावेत म्हणून अटकही केली आणि अनिलदांना काही काळ तुरुंगवास देखील भोगावा लागला। मंडळी, अनिलदांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं। ते उत्तम गायक, वादक, नट, संगीतकार आणि कवीसुद्धा होते। अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेलं अनिलदांचं व्यक्तिमत्व होतं। आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण लोक अनिलदांना श्रुतीधर असं म्हणत होते। अनिलदांना लोकांनी श्रुतीधर हे नाव का दिलं ते आपण बघूया, परंतु सुरुवातील आधी आपण एक गीत ऐकूया। हे गीत आहे तलत महमूद आणि लता दिदींनी गायलेलं। तराना या चित्रपटामधलं हे गीत आहे। सिनेमे सुलगते है अरमा, अतिशय सुंदर असं हे गीत दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रित झालेलं आहे। ऐकूया, सिनेमे सुलगते है अरमा।

मित्रमंडळी, मी तुम्हाला म्हटलं की अनिलदांना लोक श्रुतीधर म्हणायचे. आता हे नाव त्यांना कसं मिळालं तर त्याचा एक किस्सा आहे, तो मी आपल्याला सांगतो. अनिलदांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. एखादी गोष्ट फक्त एकदा ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात राहायची. अनिलदांची आई अतिशय सुंदर अशी गाणी म्हणायची आणि या आईच्या आवडीचा प्रभाव अर्थातच अनिलदांवर होता. एकदा झालं असं की त्यांच्या आईची बंदिशी लिहिलेली ही वही हरवली. आईला खूप हळहळ वाटली, पण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर अनिलदांनी आपल्या आईला त्या सगळ्या बंदिशी पुन्हा लिहून दिल्या. आहे की नाही आश्चर्य? त्यांच्या या असामान्य प्रतिभेमुळे लोक त्यांना श्रुतीधर म्हणजे एकदाच ऐकलेले लक्षात ठेवणारा असं म्हणू लागले. मंडळी, जिथून जे जे काही नवीन शिकायला मिळेल ते शिकून घेण्याची अनिलदांची वृत्ती होती. अनेक संगीतकार आणि गुरूंकडून त्याने अनेक गोष्टी आत्मसात केल्या, पण कोणाचंही शिष्यत्व त्याने पत्करलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचे गायक किंवा संगीतकार असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. अनिलदांची संगीतातल्या सगळ्या प्रकारांवर हुकूमत होती. संगीतातले ठुमरी, ख्याल, दादरा, वैष्णव संकीर्तन, रवींद्र संगीत यातली प्रत्येक गोष्ट त्यांना अवगत होती. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले अनिलदा पुढे आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यांची मुंबईतली सुरुवातीची वर्ष म्हणजे संघर्षाचा काळ होता. या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं, पण 1942 आलेल्या किस्मत या चित्रपटानं खऱ्या अर्थानं त्यांची किस्मत बदलवून टाकली आणि त्या चित्रपटामधली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. पुढे जाण्यापूर्वी आपण एक गीत ऐकूया, मोसे रूठ गयो मोरा सावरिया. हे तराना चित्रपटामधलं गीत DN मधुक यांनी लिहिलेलं आहे आणि मधुबाला या अभिनेत्रीवरती हे गाणं चित्रित झालं आहे. एकदा तरी पाहावं असं हे सुंदर गीत आहे. त्यातील विरहणीची व्यथा लता दिदींनी आपल्या सुरातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त केलेली आहे. ऐकूया, मोसे रूठ गयो मोरा सावरिया.

मंडळी, अनिलदांचं वर्णन एका वाक्यात करायचं झाल्यास अनिलदा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती तर एक चालती बोलती संस्था होती असं म्हणावं लागेल. कारण त्यांनी अनेक गायकांना पुढं आणलं, त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. अनिलदांच्या संगीत निर्देशनामध्ये निरनिराळ्या 76 गायकांनी गाणी गायली असं आपल्याला आढळून येतं. अनिलदा यांचं हिंदी चित्रपट संगीतामध्ये पदार्पण होण्याच्या आधी हिंदी चित्रपट संगीतावर आधारित नाट्यसंगीत, भक्ती संगीत यासारख्या गीतांवर आधारित होते. पण अनिलदांनी ही पारंपरिक चौकट बदलवली आणि हिंदी चित्रपट गीतांना, संगीताला आपली ओळख मिळवून दिली. आणि याच अर्थानं अनिलदांना हिंदी चित्रपट संगीताचं भीष्म पितामह सुद्धा म्हटलं जातं. आमीरबाई कर्नाटकी, पारुल घोष, मीना कपूर, राजकुमारी, तलत महमूद, मुकेश, लता मंगेशकर यासारख्या गायकांना अनिलदांनी आपली स्वतःची ओळख मिळवून दिली ही त्यांची मोठी कामगिरी. या सगळ्या गायकांना चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरस्थावर करण्यामध्ये अनिलदांचा मोठा वाटा आहे. मुकेश या प्रसिद्ध गायकाच्या गाण्यावर त्या काळातले प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, गायक कुंदनलाल सहगल यांचा मोठा प्रभाव होता. अनिलदांनी मुकेश यांना सहगलच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू मुकेश आहेस आणि मुकेश सारखंच गा असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी मुकेश यांना दिलेलं पहिलं गाणं होतं दिल जलता है तो जलने दे. मंडळी, या गाण्यानं अफाट लोकप्रियता मिळवली आणि आजही ते गाणं लोकप्रिय आहे. आणि अशा रीतीनं चित्रपटसृष्टीला मुकेश नावाचा सदाबहार गायक मिळाला. अशाच प्रकारची भूमिका अनिलदांनी लता दिदींबाबतही बजावली. 1946-47 सुमारास गुलाम हैदर यांनी दिदींची ओळख अनिल विश्वास यांच्याशी करून दिली. वयाच्या केवळ 13-14 वर्षापासून घराची जबाबदारी पडलेल्या या गुणी गायिकेवर अनिलदांनी मोठ्या भावासारखी माया केली. ते दिदींना लतिके म्हणून हाक मारायचे. एक गीत आपण ऐकूया, आई बहार आई, आरजू या चित्रपटामधलं, लता दिदींच्या आवाजातलं, संगीत अर्थातच अनिल विश्वास यांचं आहे, आई बहार आई.

मंडळी, त्या काळामध्ये मल्लिकाई तरन्नुम म्हणजेच प्रख्यात गायिका नूरजहाँ प्रसिद्धीच्या शिखरावर होती. एवढंच काय, पण लता दीदींच्या गायकीवर सुद्धा नूरजहाँचा प्रभाव होता. अनिलदांनी लता दीदींना नूरजहाँच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू लता आहेस आणि लतासारखीच गा, हा सल्ला त्यांनी दीदींना दिला. दीदींना त्यांनी त्यांच्या शुद्ध सात्विक नितळ आणि पारदर्शक आवाजाची ओळख पटवून दिली. अनिलदांकडून दीदींनी गाण्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये श्वास घेताना हलकेच मायक्रोफोनपासून दूर जावं, श्वास घेऊन पुन्हा लगेच परत येऊन गाणं सुरू ठेवावं. ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढीच करायला कठीण आहे. माईकवर गाताना, त्यापासून दूर जाताना शेवटचा स्वर जरासा जोरानं आणि पुन्हा परत येताना पहिला स्वर किंवा शब्द जरा जोर देऊन उच्चारावा, हा कानमंत्र अनिलदांनीच लता दीदींना दिला. आणि दीदींनी सुद्धा या कानमंत्राचं कसोशीनं पालन केलं आणि अशा प्रकारचं गाणं म्हणणं हे दीदींच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य बनलं. लता दीदींच्या मुळातच दीर्घ असलेल्या श्वासाला अनिलदांची शिकवण अतिशय पूरक ठरली. लता दीदींच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया. लाडली या चित्रपटामधला आहे, तुम्हारे बुलाने को जी चाहता है, ऐकूया.

मंडळी, गाण्यांच्या सादरीकरणामध्ये स्वरांच्या कोमलतेला अतिशय महत्त्व असतं. गाण्याचा पहिलाच स्वर जर जोरानं माईकवर आदळला तर सुरांचा गोडवा कमी होण्याची शक्यता असते. गाण्याची सुरुवात कशी करावी आणि प्रत्येक ओळ कशी मालवत न्यावी, म्हणजे फेड इन करावी, हेही अनिल दांनी दीदींना शिकवलं. सुरुवात कशाप्रकारे हलकेच करावी आणि गीताच्या अखेरच्या सुरातही दोच्चार, सूर, ताल, लय आदींचं महत्त्व अनिल दांनी लता दीदींना समजवून दिलं. अनोखा प्यार या चित्रपटामध्ये अभिनेत्री नरगिस साठीची गाणी मीना कपूर याने म्हटली होती, पण त्यानंतर मात्र आपल्या प्रत्येक चित्रपटातील नायिकेचं गाणं अनिल दांनी फक्त आणि फक्त लता दीदींसाठीच राखून ठेवलं. एक गीत आपण ऐकूया, ना दीर दिन तन देरे ना. हे गीत प्रेम धवन यांचं आहे, चित्रपट परदेसी. 1957 हा चित्रपट आला आणि त्यामध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं हे अतिशय सुंदर गीत, या गीतामध्ये पद्मिनीचं अतिशय अप्रतिम असं शास्त्रीय नृत्यसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर शास्त्रीय रागांवर आधारित असलेलं हे सुंदर गीत आपण ऐकूया, ना दीर दिन तन देरे ना, परदेसी या चित्रपटामधलं.

मंडळी, लता दीदी आणि अनिल विश्वास या दोघांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये अशी काही बहार आणली आहे की क्या कहना है। शिकवणारा गुरु जर अनिल विश्वास आणि शिकणारी शिष्या जर लता मंगेशकर असली तर मग जे काही निर्माण होणार होतं ते केवळ दिव्य स्वर्गीयच असणार। गजरे, तराना, बेकसूर, जलती निशानी, आरजू, बड़ी बहू, फरेब, लाडली, नाज, मेहमान, सौतेला भाई आणि आणखीही अनेक चित्रपटांमध्ये या जोडीनं जी सुरांची लयलूट केली ती आज देखील रसिकांना तितकीच आकर्षित करते। तर मंडळी, या आजच्या भागाचा समारोप आपण लता दीदींच्या एका सुंदर गीतानं करूया, ज्या मैं तोसे नाही बोलू। हे गीत आहे सौतेला भाई या चित्रपटामधलं, शैलेंद्र यांचं हे गीत आणि अर्थातच अनिल विश्वास यांचं हे संगीत आहे, ज्या मैं तोसे नाही बोलू। तर मंडळी आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी। नमस्कार।

0: सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत। असद भूपाली यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे राजकोमल यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत दो चेहरे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34
1: नाशिक। या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात। गायक स्वर सुमन कल्याणपूर आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा।

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: इंतकाम या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हसरत जयपुरी यांचं गीत दामन और आग या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मन्नाळे यांच्या आवाजात.

अपने पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत, अंजान यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात दूर नही मंजिल या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रयागराज यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अल्ला रखा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश यांनी गायलेलं, शंकर जय किशन यांनी संगीतबद्ध केलेलं दिवाना या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. ही सुरेख गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जिये तो ऐसे जिये या चित्रपटामधलं नक्ष लालपुरी यांचं गीत आता ऐकूयात. उषा मंगेशकर यांनी गायलेलं या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दामिनी या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: अदालत या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला छू.

0: दुल्हन का तेरा दूल्हा होगा चौड़ा चकला, उसके सर पे चांद दिखेगा यानी होगा टकला। बच्चा जैसा बोला होगा तेरा दिल भर जानी, थोड़ी उसकी नाक बहेगी थोड़ा मुख से पानी। एक निकम्मा नाकारा लिखा है भाग में तेरे, एक निकम्मा नाकारा लिखा है भाग में तेरे, बैठा खाली प्यार करेगा तुझको शाम सवेरे।
1: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512।

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्या पुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas

0: കോഓപ്പറേറ്റീവ് ബാങ്ക്. സഞ്ചയാത്ത സമൃദ്ധി.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: शबनम आप ही ठंडी फिजाओं से
1: जा जा।
2: अरे जा जा।

मद भरी आवाज आती है, जा जा

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अरे सावली, काबुल के गुलजार खान कह गए हैं कि तन हारो मन हारो धन दौलत हारो खुशी हिम्मत मत हारो, किस्मत पर भरोसा रखो. अभी तो हमारे पास पूरे 2 महीने और 20 दिन बाकी हैं.
4: बैजू, चरिंदे जागे, परिंदे जागे, यहाँ तक के मच्छर और मक्खी जागे, मगर ना जाने हमारे किस्मत कब जागेगी.
3: अरे वो तो अभी अंगड़ाई ले रही है, बस जागी समझो. अरे गम क्यों करती है पगली, मुस्कुराना मुस्कुराना, एक जरा सैंपल आपने थोड़ा सा.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट, युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.